नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो सुप्रभात, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. संतवाणे भक्तीचा सोहळा या कीर्तन विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन येत आहे स्नेहाने संचलित रेडिओ नगर 90.4 FM कीर्तन विशेष कार्यक्रम संतवाणी भक्तीचा सोहळा. आज आपण ऐकणार आहोत संतवाणी या विशेष कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण जालिंदर महाराज निकम यांना. एकनाथ महाराजांचा भागवताचा संदेश, समता, समाज सुधारणा आणि काही अभंगाचा आज आपण आस्वाद घेणार आहोत संतवाणी या कार्यक्रमामध्ये.
1: माझं नाव श्री हरिभक्त परायण डॉक्टर जालिंदर महाराज निकम, श्री क्षेत्र कोटलिंग तीर्थ इसळकनिंबळक हरिहर महाराज संस्थान. आजचा आपला या ठिकाणी विषय आहे एक नाती भागवताचा संदेश, समता, भक्ती आणि लोककल्याण. यामध्ये प्रथमता मानवता आणि समता म्हणजे आमच्या नाथबाबांनी एकनाथांनी सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवान परमेश्वरांचा वास आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता आठवण आहे वरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्व प्राणी मात्रांमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा हा त्या ठिकाणी आहे. माऊलीही आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात की सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा तो एकच त्या ठिकाणी आहे हो. आणि म्हणून त्याची ओळख, त्याचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी सद्गुरूंकडून त्या ठिकाणी होते. आपल्याला त्याचं ज्ञान सहजीसहज त्या ठिकाणी होत नाही. तुकोबाराय म्हणतात की जैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतीचे कामो विषयावरी. माऊली म्हणतात की हृदयामध्ये, त्या ठिकाणी तुकोबारा म्हणतात की हृदयामध्येच भगवान परमात्मा सर्व सुख संपन्न भगवान परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये आहे. परंतु आपला त्या ठिकाणी भ्रम झाला की आपण त्याला इकडे तिकडे इतरत्र शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा एकच आहे, त्याचा फक्त आपल्याला शोध त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान आपल्याला सद्गुरूंकडून, संत महात्म्याकडून त्या ठिकाणी मिळतं. सद्गुरूशिवाय ते ज्ञान आपल्याला मिळत नाही. ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान म्हणजे भगवंताविषयीचं असणारं ज्ञान सद्गुरु आपल्याला त्या ठिकाणी करून देतात. ते ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. एकनाथनाथ महाराजांच्या बाबतीत आपल्याला पाहायचं झालं तर एक फाल्गुन वद्य षष्टी या तिथीला नाथबाबांच्या जीवनामध्ये फार महत्त्व त्या ठिकाणी आहे.

महाराजांना जनार्दन स्वामींचं दर्शन त्या ठिकाणी झालं। तो दिवसही फाल्गुन वद्यश्रेष्ठी। त्याचबरोबर एकनाथ महाराजांना भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं, तो दिवसही फाल्गुन वद्यश्रेष्ठी। आणि एकनाथ महाराजांनी जलसमाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे, तो दिवसही त्या ठिकाणी एकनाथ फाल्गुन श्रेष्ठी वद्यश्रेष्ठी। अशा प्रकारे श्रेष्ठीला नाथबाबांच्या जीवनामध्ये फार त्या ठिकाणी महत्त्व आहे। आपल्याला एकनाथ महाराजांचा अधिकार जर पाहायचा ठरला तर स्वतः भगवंतानं 36 वर्ष त्या ठिकाणी कामं केलेली आहे। पहिली 12 वर्ष विठ्ठल नाव धारण करून नाथबाबा ज्यावेळेस कीर्तन करतात तेव्हा कीर्तन करताना त्यांच्या पाठीमागे टाळ घेऊन उभं राहायचं आणि गायन किंवा त्या कीर्तनातील असणारी प्रमाणं विठ्ठल यांनी त्या ठिकाणी द्यायची। असं 12 वर्ष त्या ठिकाणं काम केलं। त्याच्यानंतर दुसरे 12 वर्ष त्या ठिकाणं श्रीखंड नाव धारण त्या ठिकाणं दत्तात्रयाने त्या ठिकाणी भगवंतानं केलेलं आहे। श्रीखंड चंदन उग लोण कळी वस्त्र गंगा तिरी धूत असे। द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी खावडी। भगवंतानं श्रीखंडाचं रूप धारण करून त्या ठिकाणं चंदन उगळून त्या ठिकाणं दिलं। त्याचबरोबर त्या ठिकाणं अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारची पाणी वाहिलं त्या ठिकाणं कावडीनं, अनेक कामं त्या ठिकाणी केली। आणि तिसरं म्हणजे 12 वर्ष त्या ठिकाणं चोपदारकीचं काम भगवान दत्तात्रयांच्या द्वारामध्ये चोपदारकीचं काम त्या ठिकाणं भगवंतानं त्या ठिकाणी केलेलं आहे। हो, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदारी करीत असे। एवढा मोठा अधिकार नाथबाबांचा त्या ठिकाणी होता। एकनाथ महाराज या ठिकाणी लहान वय होतं त्या ठिकाणं आणि जनार्दन स्वामीबद्दल त्या ठिकाणं माहिती मिळाली आणि म्हणून त्यांच्या महतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनाच आपलं गुरु करून घ्यावं या हेतूने या भावनेनं पैठण होऊन त्या ठिकाणी एकनाथ महाराज निघालेले आहेत। अनेक हाल अपेष्टा सोसून देवगिरीस जनार्दन पंतांची त्या ठिकाणी आल्यानंतर भेट घेतली। जनार्दन पंतांनी एकनाथ महाराजांकडे पाहिलं तर 8 वर्षाची त्या ठिकाणी वामन मूर्ती पाहून जनार्दन स्वामींचं जीव सद्गतीत त्या ठिकाणी आपलं त्यांचं असणारा हृदय सद्गतीत त्या ठिकाणी झालं आणि सद्गतीत अंतकरणानं विचारलं, बाळा तू का आलास? तेव्हा एकनाथ महाराज त्या ठिकाणी म्हणतात की मला ब्रह्मज्ञान संपादन करायचंय, मला तुमच्याकडून उपदेश त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे। असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जनार्दन स्वामीने सांगितलं, बाळा ठीक आहे पण तुला माझ्याजवळ त्या ठिकाणी राहावं लागेल। राहण्याची आज्ञा केली, ती नाथबाबांनीही त्या ठिकाणी स्वीकारली। स्वामीच्या नित्य सान्निध्यात त्या ठिकाणी काल जाऊ लागला। त्यांची जी जी काही कामं असतील, जी जी काही सेवा असेल, ती अगदी मनोभावानं अगदी 6 वर्ष त्या ठिकाणी सेवा करत होते नाथबाबा। एक दिवस जनार्दन पंतांनी त्यांना हिशोब तपासणीचं काम दिलं। ते काम करत असताना हिशोबाचं काम करत असताना पाव आणण्याची चूक झाली आणि मग ती चूक लवकर लक्षात येईना ती चूक शोधण्यासाठी रात्र त्या ठिकाणी जागवली। पहाट झाली, पहाट झाल्यानंतर जनार्दन स्वामी आले पाहतात तर त्या ठिकाणी एकनाथ काहीतरी त्या ठिकाणी शोधतोय, काहीतरी वाचतोय, काहीतरी हिशोब करतो त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी शांत उभा राहिलेले आहेत। तेव्हा एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी हिशोब करता करता ते असणारा पाव आणण्याची चूक त्यांच्या लक्षामध्ये आली आणि लक्षामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आनंद एकनाथ महाराजांना झाला आणि मोठ्यानं त्या ठिकाणी टाळ्या वाजू लागले, हिशोब जुळल्या म्हणून टाळ्या वाजू लागले। टाळ्या वाजत असताना तेवढ्यात एकनाथ महाराजांचं लक्ष, एकनाथाचं लक्ष आजूबाजूला गेलं। त्यावेळेस पाहतात तर त्या ठिकाणं आपले असणारे स्वामी त्या ठिकाणी जनार्दन स्वामी त्या ठिकाणी उभे समोर दिसलेले आहेत। दृष्टीस पडल्याबरोबर उभं राहून अगदी लीनतेनं नम्रतेनं त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि नमस्कार त्यांना करू केलेला आहे। नमस्कार केल्यानंतर आपल्या ज्या हिशोबाची जी ठिकाणं काही चूक होती ती सर्व काही हकीकत

0: ते हकीकत एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. ते सांगत असताना स्वामींना मात्र त्या ठिकाणी गैरवरून आलं आणि गैरवरून आल्यानंतर त्यांना एकनाथ महाराजांबद्दल त्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं आणि त्याच वेळेस जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना अनुग्रह त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ब्रह्मज्ञानाचा बोध एकनाथ महाराजांना केलेला आहे. नंतर एकनाथ महाराजांचे त्या ठिकाणी महाराजांना श्री दत्तात्रयांचं दर्शन व्हावं म्हणून जनार्दन स्वामींनी दौलताबादच्या नजीक एका पर्वतावरती नेलं. तिथे गेल्यानंतर दत्तात्रयांची षडोपचारे प्रकारे पूजा केली व आणि एकनाथाला त्या ठिकाणी एका जाळीमध्ये बसण्याचं सांगितलेलं आहे. आपण त्या एका व्याघ्राच्या आसनावरती बसून समाधी लावली. समाधी लावल्यानंतर तेवढ्यात औदुंबर वृक्षातून एक मंगलमूर्ती प्रकट झाली. ती भयंकर मूर्ती पाहताना नाथबाबांना अगोदर भीती त्या ठिकाणी वाटू लागली. परंतु जनार्दन स्वामी व मूर्तीच्या दोघांचा संवाद त्या ठिकाणी चालू झाला. एकमेकांचं प्रेमानं आत्मसुखाच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी हे प्रेम पाहून ऐकून नाथबाबांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि नाथ महाराज त्या ठिकाणी पळतच आले आणि श्री दत्तात्रयांच्या पायावर लोटांगण घालण्याकरिता धावत गेलेले आहे. तोच जनार्दन स्वामींनी त्यांना उचलून घेतलं आणि उचलून घेतल्यानंतर श्री दत्तात्रयांच्या पायावरती त्या ठिकाणी घातलेलं आहे. श्री दत्तात्रयांना ही आनंद झाला. त्यांनीही नाथांना उचलून घेतलं आणि त्यांची त्या ठिकाणी पटापटा मुके त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि मस्तकावरून मायानं प्रेमानं हात त्या ठिकाणी फिरवलेला आहे. जशी आई आपल्या मुलावरती प्रेम करते, माया करते, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी दत्तात्रयानेही त्यांना अनेक अशा प्रकारचे मायेचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्त राजा हो, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयीरा सज्जन दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, ना विचारिता गावा जावे त्यांच्या. आणि म्हणून सर्वस्व काही जर माझं कोणी असेल तर माझे भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी आहेत अशी भावना त्यांची त्या ठिकाणी नाथबाबांची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि दत्तात्रयानं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, बाळा तुझ्या कवित्वाची लोकोत्तर कीर्ती वाढवून भागवतावरील टीका रामायण अभंगरूपी अमृत वचने फार उत्तम होती व त्यायोगे लोककल्याणाचं यश संपादन तू करशील असा वर देऊन भगवान दत्तात्रयाची मूर्ती त्या ठिकाणी अंतर्धान त्या ठिकाणी पावलेली आहे. त्यानंतर सर्व रूपाने त्या ठिकाणी जनार्दन स्वामीला वाटलं की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचंही दर्शन करावं आणि म्हणून सांगितलं की तू त्या ठिकाणी बस, साधनेला बस, तुला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल. तेव्हा एकनाथ महाराज त्या ठिकाणी साधनेला बसलेले आहेत आणि रोज त्यांना सकाळी एक शेतकरी दूध घेऊन त्या ठिकाणी येत असत. एक दिवस त्या ठिकाणी नाथ महाराज साधनेला बसल्यानंतर एक सर्प त्या ठिकाणी आला आणि तो सर्प येऊन त्या सर्पानं वरून त्या ठिकाणी छाया त्या ठिकाणी धरलेली नाथबाबाच्या अंगावरती चढून डोक्यावर छाया धरली आणि ते दृश्य त्या शेतकऱ्यानं पाहिलं आणि तो शेतकरी घाबरला, पळाला. नंतर अरडाओरडा केल्यानं परत त्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तो सर्प अदृश्य त्या ठिकाणी झाला होता. आणि नंतर त्या ठिकाणी एकनाथांना सांगितलं, अहो तुमच्या त्या ठिकाणी डोक्यावरती छत्र धारण करून त्या ठिकाणी एक सर्प त्या ठिकाणी आला होता. आणि मग त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपल्याला साक्षात भगवान श्रीकृष्णानं त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी गुरुबद्दल श्रद्धा असता त्या ठिकाणी वाढलेली आहे. गुरुर ब्रह्म, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हेच ब्रह्म, विष्णू, महेश, हे जे काहीतरी देवता आहेत हे सर्व त्रि देवता म्हणजेच त्या ठिकाणी सद्गुरु त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी गुरुंना त्या ठिकाणी आदराचं स्थान नाथबाबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे जनार्दन स्वामी व एकनाथ महाराज नाशिकला त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरीसाठी त्या ठिकाणी देवदर्शनासाठी आले. तिथे आल्यानंतर पंचवटीमध्ये त्या ठिकाणी गुरु आज्ञेवरून एक महान अशा प्रकारचा चतुर्श्लोकी भागवत त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. नंतर तीर्थयात्रा करून सद्गुरूजवळ त्या ठिकाणी आलेले आहेत नाथबाबा आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून त्यांच्याच आज्ञेनं जन्मभूमी पैठण या ठिकाणी आलेले आहेत. गीता आणि अशा प्रकारे अनेक ग्रंथांचं त्या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे. गीता रणव ग्रंथांचं लेखन दासोपंत त्या ठिकाणी पैठणची त्या ठिकाणी पैठणला एक दिवस आलेले आहेत. दासोपंत त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एकनाथ महाराजांच्या घरी त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा घरी त्या ठिकाणी आहे. चौबदारकीचं काम द्वारपालाचं काम त्या ठिकाणी करताय. तेव्हा जो दासोपंतांच्या मनामध्ये आपल्या लेखनाविषयी जो अहंकार होता जो अहंपणा होता जो मीपणा होता तो गळून त्या ठिकाणी गेलेला आहे. नंतर त्याचबरोबर जनार्दन स्वामी हेही पैठणला त्या ठिकाणी आलेले आहे. ते आल्यानंतर त्यांनीही त्या ठिकाणं भगवान दत्तात्रयांना त्या ठिकाणं बघितलं की भगवान दत्तात्रय त्या ठिकाणं द्वारपालाचं काम त्या ठिकाणं करतायत. तेव्हा दत्तात्रय त्या ठिकाणं दत्तात्रयांना प्रश्न जनार्दन स्वामीने केला की आपण द्वारपालाचं काम या ठिकाणं करताय. तेव्हा भगवान दत्तात्रय म्हणतात अहो मालकाचं काम करणं याच्यात कुठल्याही प्रकारचं वेगळं नाही आहे. नौकरानं मालकाचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण तुम्हाला जरी त्या ठिकाणी नाथबाबा त्या ठिकाणी साधं वाटत असेल पण नाथबाबा हे एक त्या ठिकाणी भगवंताचा अंश त्या ठिकाणी आहे. महाविष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार अधीक्षेचा स्थान वस्ती गोधा तेरी. आणि म्हणून ही साक्षात भगवान विष्णूचा अवतार म्हणजे नाथबाबा त्या ठिकाणी आहे. तेव्हा जनार्दन स्वामींच्या आज्ञेनं एकनाथ महाराजांनी अफाट ग्रंथ संपत्ती त्या ठिकाणी निर्माण केली. एकनाथी भागवत चतुर्श्लोकी भागवत स्वात्मसुख शुकाष्टक हस्तमालक आनंदलहरी रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण अभंग गाता हरिपाठ चिरंजीवपद भरुडे असे अनेक ग्रंथ त्या ठिकाणी नाथबाबांनी लिहिले. तसेच सर्व प्राणीमात्रामध्ये भगवंताला परमेश्वराला पाहण्याचं ज्ञान सद्गुरूकडून त्या ठिकाणी नाथबाबांना प्राप्त झालं. आणि ते प्राप्त झाल्यामुळे एक दिवस त्या ठिकाणी नाथबाबा आपली पाण्याची कावड घेऊन निघालेले आहेत. वाळवंटातून निघत असताना जात असताना त्यांना एक असणारं गाढव त्या ठिकाणी पाण्याविनं तडफडत त्या ठिकाणी दिसलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक सर्व प्राणीमात्रामध्ये जो समतेचा भाव होता सगळ्यांच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे ही जी भावना त्या ठिकाणी होती ती भावना त्यांची त्या ठिकाणी उफळून त्या ठिकाणी आली. आणि नाथबाबांनी जे या भगवंताला जे कावडीचं पाणी त्या ठिकाणी चाललेलं होतं ते कावडीचं पाणी त्या ठिकाणी त्या गाढवाला पाजलं. त्या गाढवाला पाजल्यानंतर लोकांनी त्यांना खूप नावं त्या ठिकाणी ठेवलेली होती. परंतु नाथांनी सांगितलं की या गाढवामध्ये जसा आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे तसंच या गाढवामध्येही भगवान परमात्मा आहे आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी जीव मी त्या ठिकाणी वाचवलेला आहे. अशा प्रकारे चहूकडे आपली समदृष्टी चहूकडे भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा नाथबाबांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि सर्वावरती त्या ठिकाणी माया करावी हाच संदेश त्या ठिकाणी नाथबाबांनी याद्वारे दिलेला आहे. नाथबाबांना त्या ठिकाणी शांती ब्रह्मही त्या ठिकाणी म्हटलं जातं. एक दिवस नाथबाबा त्या ठिकाणी आंघोळीला त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी गोदा तिरेवरती त्या ठिकाणी जात असत. एक दिवस त्या ठिकाणी एक यौवन त्यांच्या अंगावरती आंघोळ करून आल्यानंतर एक यौवन त्यांच्या अंगावरती थुकल्यानंतर परत नाथबाबा त्या ठिकाणी गेले परत स्नान केलं स्नान करून परत चालले असताना परत तो येऊन अंगावरती त्या ठिकाणं थुकला. असं करता करता 21 वेळा तो अंगावरती त्या ठिकाणं थुकला. पण नाथबाबांची त्या ठिकाणं शांत वृत्ती त्या ठिकाणं ढळली नाही. तेव्हा त्या असणाऱ्या यवनालाच त्या ठिकाणं पश्चाताप झाला आणि तो बोलू लागला की अहो, मी तुमच्यावरती 21 वेळा थुंकलो, तुम्ही एकही शब्द मला त्या ठिकाणं बोलले नाही, असं का? तेव्हा नाथबाबा म्हणतात, तू 21 वेळा त्या ठिकाणं अंगावर थुकल्यामुळे मला 21 वेळा त्या ठिकाणं मला गोदातीरीचं गोदा गंगेमायेचं स्नान त्या ठिकाणं घडलं, हे केवळ तुझ्यामुळं त्या ठिकाणं घडलेलं आहे. असं म्हटल्यानंतर तो शेवटी त्या ठिकाणं पाया पडला. नाथांना शरण त्या ठिकाणं आलेलं आहे. अशा प्रकारे नाथबाबांना हे कधीही कोणालाही त्या ठिकाणं रागून त्या ठिकाणं बोलत नसे. एक दिवस एक नाथ महाराजांच्या पत्नी गिरजाबाई, अनेक वारकरी लोक त्या ठिकाणं जेवणासाठी त्या ठिकाणं आले आणि काही दुष्ट लोकांचा हेतू असतो. एका जणाने सांगितलं की नाथबाबांना राग येईल असं काहीतरी करा. आणि म्हणून एक मनुष्य त्या ठिकाणं आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणं जेवायला सगळे त्या ठिकाणं बसलेले आहेत. आमच्या गिरजाबाई त्या ठिकाणं वाढतायत आणि वाढता असताना त्या ठिकाणं तो असणारा मनुष्य उठला आणि गिरजाबाईंच्या पाठीवरती त्या ठिकाणं जाऊन बसला. त्याला वाटलं आता आपण गिरजाबाईंच्या पाठीवरती त्या ठिकाणं बसल्यानंतर त्या ठिकाणं आता या नाथबाबांना राग येईल. परंतु राग न येताना त्या ठिकाणं नाथबाबा म्हणतात, अगं गिरजा, त्या असणाऱ्या बाळाला त्या ठिकाणं नीट पकड, तो खाली पडल, त्याला लागल, असं त्या ठिकाणं बोलल्यानंतर तो मनुष्य त्या ठिकाणं वरमला आणि शेवटी नाथांच्या त्या ठिकाणं पाया पडलेला आहे. असे हे शांती ब्रह्म त्या ठिकाणं एकनाथ महाराज त्या ठिकाणं आहेत. एकनाथ महाराजांच्या त्या ठिकाणं गिरजाबाईच्या पोटी हरिपंत नावाचा पुत्र व गोदोबाई व गंगाबाई या नावाच्या दोन मुली, असा हा सर्व परिवार त्या ठिकाणं नाथबाबांचा त्या ठिकाणं होता. असे अनेक ग्रंथ अनेक बरुडामधून अनेक ग्रंथांमधून उपदेश त्या ठिकाणं नाथबाबांनी केलेला आहे. नंतर शेके 1521 फाल्गुन वद्य शिष्टीस एकनाथ महाराज पैठण येथे त्या ठिकाणं भजन कीर्तनाच्या गजरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे, भजन चालू आहे आणि या गजरामध्ये गोदावरीच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणं चालत गेलेले आहेत. नंतर पुढे चालत जाताना गोदावरीच्या पाण्यामध्ये कमरे इतके गळ्या इतके त्या ठिकाणं पाणी लागलेलं आहे आणि नंतर त्या ठिकाणं बुडी त्या ठिकाणं मारली आणि त्या ठिकाणं अदृश्य एकनाथ महाराज त्या ठिकाणं झाले. फक्त त्यांच्या असणारा हार त्या ठिकाणं वर आलेला आहे आणि तोच हार सर्व लोकांनी त्या ठिकाणं घेतलेला आहे. त्याचा एकनाथ महाराजांच्या पादुका म्हणून त्या ठिकाणं घेतलेल्या आहेत आणि पादुका म्हणून त्याची स्थापना गोदावरीच्या तीरावरती त्या ठिकाणं त्याची स्थापना केली. त्याला आपण बाहेरचं नाथ मंदिर त्या ठिकाणं म्हणतो. अशा ठिकाणी स्थापना केलेली आहे. असा हे नाथबाबांनी अनेक अशा प्रकारे माध्यमातून आपल्याला या ठिकाणं समतेचा संदेश, भक्ती आणि लोककल्याणाचा संदेश त्या ठिकाणं दिलेला आहे. तो मी आपल्यापुढे त्या ठिकाणं सांगितलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, संतवाणी भक्तीचा सोहळा हा कार्यक्रम आपण ऐकत होता. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन आला आहे रेडिओ नगर 90.4 FM. श्रोते हो, संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला नवी दिशा या कार्यक्रमातून नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूयात संतवाणी भक्तीचा सोहळा या विशेष कार्यक्रमामध्ये. रामकृष्ण हरी.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 7 वाजत आज आहे 22 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे बुधवार. मस्त अशी ही सकाळ आहे आणि या सकाळमध्ये काहीतरी वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे बरं का. आता तुम्ही म्हणत असाल काहीतरी वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय, ही तर आम्हाला दिसत नाही, ती कोणालाही दिसत नाही, कारण ती बाहेरून नाही तर आपल्या अंतर्मनातून येते, आपल्या आतून येत असते. जर तुम्ही विचार केला तर आज मी खूप हॅपी आहे, खूप मजेत आहे आणि आजचा दिवस छान जाणार, तर तुमचा दिवस छानच जाणार. तुम्ही दिवसभर हॅपी असणार, दिवसभर सगळी कामं व्यवस्थित होणार आहेत. पण याचा अर्थ असा की तुम्ही विचार करू नका. तर आपण काय करतो, ठीक आहे आपला दिवस चांगला तर जाणार आहे, पण एखादं काम बिघडलं किंवा एखादी चुकी झाली की आपण दिवसभर त्याच चुकीमध्ये गुंडाळून पडतो. तर तसं न होता, तर तसं न करता आपण आपल्या दिवसासाठी, आपण दुसऱ्या कामांसाठी चांगलं पॉझिटिव्ह राहायला हवं, जेणेकरून सगळं पॉझिटिव्ह होत असतं. तर असाच हा दिवस आहे. आता तुम्ही म्हणत असाल कोमल खूप दिवसातून भेटायला आली, कुठे गेली होती, कुठे नाही हो, आजारी. आजार पण हे कधी सुटत नाही आणि त्याच्यात मूळ कारण आपण स्वतः असतो. मी स्वतःकडे दुर्लक्ष करते, स्वतः काळजी घेत नाही, त्यामुळे हे होतं. तर तुम्ही स्वतः असं करू नका, स्वतःकडे लक्ष द्या. आणि आता मला देखील अक्कल आलेली आहे, मी देखील स्वतःकडे लक्ष देणार आहे. सोबत मिळून पुढे जाऊयात, पॉझिटिव्ह विचार करूयात आणि स्वतःची काळजी देखील घेऊयात. आणि मंडई घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111336300.
4: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि

0: शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ।
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत।
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही।
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता।
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू।
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका।
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा।
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95।
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे 22 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे बुधवार. आज आहे पायी दिवस आणि जागतिक मेंदू दिन देखील आज आहे. आणि तसंच मंडळी, आजच्याच दिवशी 1931 मध्ये वासुदेव बळवंत गोगटे यांनी मुंबई प्रांताचं गव्हर्नर सर जॉन हॉटसन यांच्यावर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोळ्या झाडल्या. 1933 मध्ये पायलट विकी पोस्टनं 7 दिवस 18 तास आणि 49 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. 1942 मध्ये वॉर्सा येथून जूनच्या हद्दपारीला सुरुवात झाली. 1944 मध्ये पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवट सुरू झाली. 1946 मध्ये इर्गुन्या दहशतवादी संघटनेनं जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बस्फोट केला, त्यापैकी 90 जण ठार झाले. 1947 मध्ये राष्ट्रध्वजाचा स्वीकार झाला. 1977 मध्ये चीनचे नेते डेंग झियाओपिंग पुन्हा सत्तेवर आले. 2019 मध्ये चंद्रयान 2, चंद्रयान 1 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं विकसित केलेली दुसरी चंद्र शोध मोहीम सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV Mark 3 M1 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. यात चंद्राच्या परिभ्रमण यंत्राचा समावेश आहे आणि त्यात विक्रम लँडर आणि प्रज्ञान चंद्र रोव्हरचाही समावेश आहे. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचं अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या ना आषाढी एकादशी जवळ येते, तसे वारकरी पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत, पण पावसामुळे थोडासा त्यांना विसावा घ्यावा लागतोय. तरीही त्यांचे पाऊलं जे आहेत ते पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. आणि मंडळी, खरं म्हणजे वर्षभर हे वारकरी वाट पाहतात पंढरपूरला जाण्यासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांचे डोळे आतुरलेले असतात. अभंग म्हणत, टाळ्या वाजवत, देवाचं नामस्मरण करत ते जात असतात. आणि मंडळी, त्याचमुळे आपण देखील आपला दिवस पॉझिटिव्ह व्हावा, छान व्हावा यासाठी एक अभंग ऐकत असतो. ऐकूयात आजचा अभंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरून या. चालो वाटे आम्ही तुझाच आधार, चालीवीसी भार सवे माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज राखिली मान. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतरमाही. मित्रांनो, याचा अर्थ इतका सोपा आणि गोड आहे की मी जिथं जातो तिथं तू माझ्या सोबत आहेस, माझा खरा मित्र आणि साथीदार, माझा हात धरून मला चालवतोस. मी जेव्हा रस्त्यावर चालतो तेव्हा माझा सगळा भार तू उचलतोस. मी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या बोलण्यातील चुकाही तू नीट करतोस, माझी लाज राखतोस, माझा मान राखतोस. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुझ्याशी खेळतो, तुझ्या प्रेमात रमतो आणि माझ्या अंतकरणात तुझंच सुख भरलेलं आहे. किती सुंदर ना. आपल्या दैनंदिन जीवनातही छोट्या छोट्या गोष्टीत विठ्ठलाला स्मरण करा, त्याला आपला मित्र समजा, तो खरोखरच सोबत असतो. मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही, खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत, फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

होऊया आग बेंड बाजा, बरातीच्या घोड्यावरती राणी संग राजा, हनीमून करायला जीव माझा रंगला रंगला मंग

0: बांधी नग बंगला का बंगला
1: श्रोता हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे 22 जुलै. आज आहे जागतिक मेंदू दिन आणि मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि रहस्यमय अवयव आहे. तोच आपल्या विचारांना, भावनांना, स्मृतींना आणि प्रत्येक क्रियेला नियंत्रित करतो. आज या दिवशी जगभरात मेंदूच्या आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. 2014 साली वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीनं हा दिवस सुरू केला. WFN ची स्थापना 22 जुलै 1957 रोजी झाली, त्यामुळे हीच तारीख निवडण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर चर्चा होते. यावर्षी म्हणजे 2026 ची थीम आहे ब्रेन हेल्थ ऍक्सेस फॉर ऑल, म्हणजे मेंदूचं आरोग्य सर्वांसाठी उपलब्धता. आणि म्हणजे तुम्हाला माहित आहे का, जगभरात 3.4 अब्जांपेक्षा जास्त लोक मेंदू संबंधित समस्या घेऊन जगतात. मेंदूच्या विकारांमुळे जगात अपंगत्व येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. स्ट्रोक, मायग्रेन, डिमेन्शिया, एपिलेप्सी, पार्किन्सन यांसारख्या आजारांमुळे दरवर्षी लाखो लोक प्रभावित होतात. भारतातही मेंदू संबंधित आजार वाढत आहेत. बदलती जीवनशैली, तणाव, प्रदूषण, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हे प्रमाण वाढलं आहे. तसंच म्हणणे, मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आपण काही गोष्टी रोज केल्या पाहिजे. त्या म्हणजे काय तर व्यायाम करा, आरोग्यदायी आहार घ्या, पुरेशी झोप, तणाव कमी करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा, मेंदूला व्यायामाची सवय लावा, रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा. हे मेंदूच्या अनेक समस्या टाळण्यास मदत करतात. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमची आणि तुमच्या मेंदूची काळजी घ्या. मेंदू हा खूप महत्वाचा आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नाही तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई डेंग्यू आजाराविरोधात देशाच्या पहिल्याच लशीला औषध नियामक महासंचालनालयानं म्हणजेच DCGI मंजुरी दिली आहे. जपानच्या टकेडा फार्मास्युटिकल्स नावाच्या कंपनीनं क्युडेंगा नावाची ही लस विकसित केली आहे. आणि डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू आजार होतो. या आजारामुळे दरवर्षी देशात हजारो लोकांचा मृत्यू होतो. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2023 डेंग्यूनं बाधित झालेल्यांची संख्या 18,391 इतकी होती, तर 2024 हाच आकडा 32,000 इतका होता. साचलेलं पाणी आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा फैलाव वेगानं होतो. विशेषतः पावसाळ्यात डेंग्यूचा प्रकोप वाढतो, जे आपण अनुभवतो आहोत आणि आपण अनेक वर्षापासून हे अनुभवलेलं देखील आहे. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण डेंग्यू विरोधी लशीला सरकारचा हिरवा कंदील आलाय आणि क्युडेंगामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आता घटण्यास मदत होणार आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मन गटलो खंडाच मन गटलो खंडाच स्पर्श तुझा परिसाचा मन गटलो खंडाच स्पर्श तुझा परिसाचा सोन्यान हे घर सार असेल फोटो येईल पेपरा मंदी नाव

0: मधी मधी वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचं। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचं अंतरंग मध्ये तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, सकाळी सूर्य उगवतो तेव्हा तो फक्त आकाशातच उगवत नाही, तो आपल्या मनातही एक नवीन आशेचा किरण टाकतो बरं का। कधी कधी दिवस कठीण जातो, कामाचा प्रेशर असतो, मन थोडं खटकतं, पण तरीही लक्षात ठेवा आपण प्रत्येक दिवस नव्यानं सुरू करू शकतो। एका छोट्याशा हास्यानं, एका प्रेमळ गुड मॉर्निंगनं किंवा फक्त एका कप चहा घेतल्यानंही दिवस बदलू शकतो। आज आपल्या आजूबाजूच्या एका व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न करा, स्वतःला एक चांगली गोष्ट सांगा आणि लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात, आपण सर्वजण एकत्र या दिवसाला सुंदर बनवूया। स्माइल करा, कारण आजचा दिवस खूप खूप खूप सुंदर होणार आहे। पण त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहणं, तुम्ही हसत राहणं आणि इतरांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आनंद येणं हे देखील खूप महत्वाचं आहे। चला तर मग आज ट्राय करून बघूयात आणि मला कळवा कसं वाटलं एखाद्याला हसवून। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652500। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: मॉर्निंग, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या नेवासे तालुक्यातील देवगड येथील समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीच्या दिंडीचं विठुरायाच्या पंढरपूर नगरीत चौकाचौकात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलंय. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष, भाविकांच्या करत काढण्यात आलेल्या दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले होते. तर मंडई, अशा प्रकारे ज्ञानोबा माऊलीच्या गजरात रिंगण सोहळा देखील झालेला आहे. आणि मंडई, आता पंढरपूरकडे सगळ्याच दिंड्या निघालेल्या आहेत आणि त्यामुळे भक्तिमय वातावरण आहे. आणि कधी पांडुरंगाचं दर्शन होईल, कधी आषाढी एकादशी येईल, हेच सगळ्या भाविकांना, सगळ्या वारकऱ्यांना वाटतंय. मंडई, तुमचा काय भाव आहे याबद्दल नक्की कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:27 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता वेळ झाली आहे काल म्हणजे 21 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी घडामोडी जाणून घेण्याची. तर मंडळी, सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेंडाता रुग्णालयात हलवण्यास त्यांची कोणती हरकत नाहीये, मात्र हा निर्णय पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा, रुग्णाच्या इच्छेनुसार नव्हे अशी भूमिका केंद्र सरकारनं मांडली आहे. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीची पहिली यादी आज म्हणजेच 22 तारखेला जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. दिल्लीत जंतर मंतर येथील CJP आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शासनानं युरियाचा बफर स्टॉक खुला करण्यामागे किंवा करण्याचे आदेश दिले असतानाही संगमनेरमध्ये आंदोलन करण्यात आलंय. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून राजकीय स्टंट असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केलाय. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शोमध्ये भारतातील प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. या चित्रफितीत हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आलाय. तर मंडळी, हे होत्या काल म्हणजेच 21 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 8:42 झालेत. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणू कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडी रोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आता सध्या भारतात काय चाललंय आपण सगळेच पाहतो आहोत, ऐकतो आहोत। भारतामध्ये विद्यार्थी जो आहे तो आंदोलन करतो आहे स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अधिकारासाठी। कारण काय तर नीटचा पेपर फुटला। नीटचा पेपरच नाही तर मागील वर्षात आपल्या भारतात 152 पेपर फुटलेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते पेपर फुटलेले आहेत। आणि याचमुळं आता विद्यार्थी आंदोलन करतोय। दिल्लीत त्यांचं आंदोलन चाललंय, वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून देखील त्यांना प्रतिसाद मिळतो आहे। तर याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत। याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या स्नेहालय संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी। सर,
3: भारतामध्ये मागच्या एक वर्षामध्ये 152 पेपर लीक झाले, त्याच्यात नीट सीईटी वगैरे पेपर तर होतेच, पण बऱ्याच राज्यांमधल्या स्पर्धा परीक्षांचे पेपर किंवा शिक्षकांच्या पात्रता परीक्षेचे पेपर हे सुद्धा लीक झाले। आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये, एकूणच समाजामध्ये एक मोठा असंतोष उफाळलेला आहे। लोकांना असं वाटतं की आपल्या देशामधल्या ज्या व्यवस्था आहेत त्या प्रामाणिकपणे कार्यरत नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला न्याय मिळत नाही। तरुणाईमधली बेरोजगारीची समस्या ही सुद्धा खूप वाढती आणि म्हणून सर्व तरुण लोकांचा, विशेषतः या व्यवस्थेवरचा राग हा व्यक्त झालेला आहे। दिल्लीमध्ये मागच्या 23 दिवसांपासून तरुण लोकांचं जंतर मंतरवर उपोषण चालू आहे, सत्याग्रह चालू आहे। त्याच्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते असलेले सोनम वांगचुक हे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्यांचं एक नैतिक बळ या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेलं आहे। महाराष्ट्रातला, मराठवाड्यातनं आलेला अभिजित दिपकेसारखा तरुण हा अमेरिकेतलं आपलं करिअर सोडून या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि त्यामुळं या आंदोलनामध्ये देशभरातल्या तरुण लोकांनी आकर्षण त्यांचं निर्माण झालं। देशातनं सगळ्या तरुण माणसं आलेली होती। 20 तारखेला आपण जर पाहिलं, 20 जुलै रोजी, तर दिल्लीची सर्व रस्ते हे तरुण लोकांनी भरून गेलेले होते। आणि हा तरुणाईचा आक्रोश खरं तर शासनानं समजून घेण्याची गरज आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी तरुणांची मागणी आहे आणि त्यात काही गैर आहे असं मला स्वतःला वाटत नाही। एक रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता आणि 152 पेपर लीक झाले तरी शिक्षण मंत्री म्हणतो मी काहीच करणार नाही, कारवाई चालू आहे। तर हे पटण्यासारखं नाही आहे। कुठंतरी हे सरकार दमन करून विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना न्याय न देण्याचा किंवा नाकारण्याचा प्रयत्न करतं असं मला वाटतं। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की असा असंवेदनशील प्रतिसाद जर विद्यार्थ्यांना आणि युवकांना सरकारने दिला तर त्याचा उद्रेक हा चुकीच्या पद्धतीनं होऊ शकतो। कालच्या आंदोलनामध्ये निशस्त्र विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी केलेला लाठीमार, अश्रूधूर हे पण निषेधार्य आहे। आणि ज्यावेळेला TV वरची वेगवेगळ्या चॅनलवरचे वृत्तांकन आपण पाहत होतो, फुटेज पाहत होतो, तेव्हा लक्षात येत होतं की तोंडाला फडके बांधून अनेक पोलीस नसलेले लोक या जमावामध्ये पोलिसांच्या बरोबरीने विद्यार्थी आंदोलकांना लाठ्यांनी बडवत होते। ते हे लोक कोण होते याचा नक्की शोध घेण्याची आवश्यकता आहे। आणि अशा प्रकारे देशातल्या तरुणाईच्या अपेक्षांना न्याय नाकारण्याचा प्रयत्न शासनाने करू नये आणि हा मार्ग या प्रश्नामध्ये सामोपचाराने संवाद करून मार्ग काढण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे असं एक सर्व सामाजिक संस्थांना वाटतं। कुठल्याही स्वयंसेवी संस्थांना असेल, कार्यकर्त्यांना असेल किंवा ज्याच्यावर अन्याय होतो त्या व्यक्तीला असेल, सत्याग्रहाचा अधिकार हा जपला गेला पाहिजे। तो त्याचा घटनात्मक अधिकार आहे, भारताच्या संविधानानं दिलेला अधिकार आहे, तो नाकारण्याचा किंवा काढून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही। असं असताना सुद्धा जंतर मंतर सारखं जे डेझिग्नेटेड सत्याग्रहाचं ठिकाण आहे तिथून लोकांना हाकलून द्यायचं आणि तिथं कोणीच येऊ नये अशी भूमिका सरकारने घ्यायची हे काही तितकंसं पटणारं नाही आहे। तर मला असं वाटतं की सरकारने एक पाऊल पुढे येऊन या सगळ्या तरुण आंदोलकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद केला पाहिजे। सोनम वांगचुक यांचं जीवन देशासाठी मौल्यवान आहे आणि त्यांच्याशी सुद्धा संवाद केला पाहिजे। आपण संवादच करणार नाही ही भूमिका योग्य नाही असं मला वाटतं. आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्वदूर देशातून पाठिंबा मिळतोय. प्रकरण चिघळण्यापूर्वीच त्याच्यावरती उपाय केलेला खूप चांगला राहील असं सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत आहे.
2: मंडई जंतर मंतर मध्ये दिल्लीमध्ये जे चालू आहे ते आपण सगळेच जाणून आहोत. तिथे विद्यार्थी स्वतःच्या अधिकारांसाठी, स्वतःच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी लढतो आहे, आंदोलन करतो आहे. त्यातही त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, पोलीस त्यांना मारत आहेत, तरीही हा विद्यार्थी जो आहे तो मागं हटलेला नाहीये. कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि नीट सारखे अनेक पेपर आपल्या भारतामध्ये मागील एका वर्षात फुटलेले आहेत. त्याचसाठी आपले जे शिक्षण

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 9:23 झालं आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, कालपासून ना आपल्या नगरमध्ये चांगलाच पाऊस होतोय बरं का. काल रात्री रात्रभर पाऊस होता, सकाळीही चालू होता, काल दुपारीही आला होता, त्यामुळे पाऊस येतो आहे आणि सध्या पावसाची गरज देखील आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस पडलेला नाहीये, तर पावसाला विनंती करूया देवा प्लीज तिथेही पाऊस पाड, कारण पाऊस खूप महत्वाचा आहे. आणि मंडई आपल्या येथील अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर कालपासून म्हणजेच 21 तारखेपासून तिथे पावसाचा जोर चांगलाच वाढला असल्यानं डोंगर दऱ्यांवरून वाहून येणारं पाणी धरणाकडे झेपावत आहे. तर मंडई अशा प्रकारे भंडारदरा परिसरामध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्राम विकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. बरं का, दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शो मध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या चेंज मेकर्स तसंच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. आणि या चित्रफितीत हिवरे बाजार गावाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. तर मंडळी, हिवरे बाजार हे किती छान गाव आहे आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण पाहिलेलंही आहे. जर अजूनही तुम्ही पाहिलेलं नसेल तर नक्की जा. आपल्याच अहिल्यानगरमध्ये हे गाव आहे आणि अतिशय सुंदर, स्वच्छ आणि विकास झालेलं गाव हे आहे. तर नक्की तुम्ही भेट द्या. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात. नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आषाढी एकादशी जवळ येते. वारकरी भक्त जे आहेत, विठ्ठलाचे भक्त, ते सगळे आता पंढरपूरच्या दिशेनं चाललेले आहेत. काही जण वारीमध्ये पायी पायी निघाले, तर काही बसनं जाणार आहेत. अशी सगळ्यांचीच गर्दी लगबग चालू आहे फक्त पंढरपूरला जाण्यासाठी आणि विठुरायांच्या दर्शनासाठी. तर मंडळी, याच आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झालं असून आपल्या अहिल्यानगर विभागाच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी 20 तारखेपासून 230 जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि तसंच पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या जादा बस पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखाना यात्रा केंद्रावरील शेड क्रमांक 3 इथं थांबत आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आता सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात आषाढी एकादशी निमित्त एसटीची पंढरपूर यात्रा सुरू झाली आहे आणि भाविकांसाठी 230 जादा बसचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे विठुरायांच्या दर्शनासाठी सगळेच निघालेत. बोला विठ्ठल विठ्ठल. आता घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या पावसाळा चालू आहे, पाणी टंचाई व्हायलाच नकोय, पण तरीही पाणी टंचाई होतीये बरं का. पावसाळ्याला जवळपास 2 महिने होत असले तरी पण आपल्या शेवगाव तालुक्यात, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुका जे आहे त्यामध्ये गेल्या 20 ते 22 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या आणि कपाशीची लागवड पूर्ण केली, मात्र त्यानंतर पावसानं साथ सोडल्यानं पिकं करपू लागली आहेत. दुसरीकडे विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठण्यास सुरुवात केल्यानं ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे ऐन पावसाळ्यात आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईचं सावट आलंय, त्यामुळे आपल्याकडे पाणी आहे याचा अर्थ आपण खूप जास्त वापरावं तर किंवा खूप सांडून द्यावं हे नाही. आपणही जपून पाणी वापरलं पाहिजे, कारण ज्यांना पाणी मिळत नाही त्यांनाही पाणी मिळणं गरजेचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 10:02 झालेत आणि मंडळी, सध्या ना खरीप हंगाम पावसाअभावी सलाईनवर आहे बरं का, तरीही बाजारात ठराविक खतांसाठी रांगा लागल्यात आणि त्याचाच फायदा उठवत काही दुकानदार काळा बाजार करतायत. युरिया घेतानाच दुसरं अनावश्यक खत माथी मारलं जातंय, मात्र कृषी विभाग युरियाच्या बफर स्टॉक असल्याचं सांगतो आहे. तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं खत बियाणाचा काळा बाजार रोखण्यासाठी ब्लॉक स्पॉट तयार केला आहे. या तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता आली असल्याचं म्हणणं आहे, मात्र ग्राहक जागरूक नसल्यानं त्यांची फसवणूक होतीये. जिल्ह्यात कोणत्या दुकानात कोणता खत साठा आहे हे या ब्लॉक स्पॉटद्वारे समजतंय. तर मंडळी, अशा प्रकारे युरियाचा बफर स्टॉक तरी बाजारात ब्लॅकनं विकला जातो आहे, हे खरंच चुकीचं आहे. तर शेतकऱ्यांनी देखील याची नीट तपासणी करूनच हे खत घ्यावं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल। या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 10:18 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज 67वी जयंती आहे आणि यानिमित्तच त्यांना मी अभिवादन करते. मंडळी, 22 जुलै 1959 मध्ये देवळाली प्रवरामध्ये त्यांचा जन्म झाला, तर 1982 सहकार क्षेत्रातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी केली. 1991 बारामती मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. 1991 अल्पकाळासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. 1992 जलसंधारण ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1995 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षातील प्रमुख नेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. 2004 महाराष्ट्र सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिलं. 2010 प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे पद त्यांनी भूषवलं. 2012 सिंचन प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला आणि नंतर पुनरागमन केलं. 2014 पुन्हा बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले. 2019 भाजपसोबत सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2019 महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. 2023 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट घालून शिंदे भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. 2024 अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ विमान अपघातात त्यांचं निधन झालं. तर मंडळी, अजितदादा पवार त्यांची आज 67वी जयंती आहे. पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करते. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

मैंने प्यार किया या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकणार आहोत. आणि मंडई संत परंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48,55,00,000, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधी स्थळासाठी 25 कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41,75,00,000 या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 115 कोटींची विकास कामं होतील असं म्हणणं आहे. आणि आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला संत परंपरेचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्यासाठी प्ले करतीये मैंने प्यार किया या चित्रपटातलं हे छानसं गाणं.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज नगर. तुमचा नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगर सोबतच अजून 3 जिल्ह्यात आज म्हणजे 22 तारखेला आगामी 3 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलाय. त्यानुसार प्रशासनानं या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तर म्हणजे आपल्या नगरमध्ये जसं काल पाहतोय आपण, कालपासून पाऊस पडतो आहे थोडा थोडा, पण आता जास्त पावसाची शक्यता आहे. आणि त्यामुळे काळजी घ्या, बाहेर पडताना काळजी घ्या, काम नसेल तर बाहेर पडू नका. तर अशा प्रकारे पावसाचा आनंद तर घ्याच, पण काळजी देखील घ्या. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. सकाळचे 10:55 झालेत मंडळी. आज आपण खूपच सारे गप्पा मारलेले आहेत, खूप म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवर आपण गप्पा मारल्या. सध्या दिल्लीमध्ये जे चालू आहे जंतर मंतर, त्याबद्दल देखील म्हणजे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल देखील आपण गप्पा मारल्यात. आणि कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि मागणी काय तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. कारण अनेक पेपर फुटत आहेत आपल्या देशामध्ये, 152 पेपर फुटलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि आता स्वतःच्या हक्कांसाठी, स्वतःच्या अधिकारांसाठी, शिक्षणासाठी ते आंदोलन करत आहेत. तसंच मंडई आज आता पुढील 3 तासामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग, औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे काळजी घ्या, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचं अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपल्या शोची सुरुवात आपण एका मस्तपैकी पॉझिटिव्ह विचारानं करूयात आणि ऐकूयात आजचा पॉझिटिव्ह विचार। तर दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या चौकटीत स्वतःला बसवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांचं आकाश निर्माण करा। तुम्ही जशा आहात तशाच परिपूर्ण आणि खास आहात। इतरांची काळजी घेताना अनेक महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, पण लक्षात ठेवा सखींनो, स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या आरोग्याची आणि आनंदाची जपणूक करणं हा स्वार्थीपणा नसून तो तुमच्या आत्मसन्मानाचा भाग आहे। आजचा दिवस स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःचं कौतुक करा आणि आवडीची एखादी मस्तपैकी गोष्ट नक्की करा। आपण वेगवेगळ्या गप्पांसोबत चर्चांसोबत भेटणार आहोत एका सुंदर अशा गाण्यानंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आज आपण आपल्या आरोग्याशी जोडलेल्या एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलतोय आणि तो विषय म्हणजे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. साधारणपणे वयाच्या 45 ते 55 या काळामध्ये शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन्स कमी होतात आणि मासिक पाळी कायमची थांबते. सखी, हा कोणताही आजार नाहीये, तर आपल्या शरीरामध्ये होणारा एक अगदी नैसर्गिक बदल आहे. या काळामध्ये शेक निघणं, मूड बदलणं किंवा थकवा जाणवणं असा त्रास होऊ शकतो, पण घाबरायचं अजिबात कारण नाहीये. आहारामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वाढवा, रोज थोडा वेळ व्यायामासाठी काढा आणि स्वतःची मनापासून काळजी घ्या. हा आपल्याच आयुष्याचा एक सुंदर टप्पा आहे, त्याला तुम्ही हसत मुखाने सामोरे जा आणि अशाच पॉझिटिव्ह गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरी है या मरिए, हाय कोई तो

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

या सुंदर गाण्यानंतर आपला मूड एकदम फ्रेश झालेला असणार आहे मंडळी. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमचा मूड आणखी फ्रेश करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक हाय प्रोटीन रेसिपी. तर मंडळी, एनर्जीनं भरपूर अशी भरलेली आहे, सोपी आहे, टेस्टी आहे आणि दिवसभराच्या धावपळीत शरीराला ताकद देण्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. तर मंडळी, एका लाडू बनवण्याची रेसिपी तुम्हाला सांगते बरं का मी. त्यामध्ये 1 कप शेवगा, बदाम, काजू, अक्रोड, 1/2 कप तीळ, जवस, थोडेसे तूप आणि गोडव्यासाठी गुळ हे लागणार आहे. तर कृती अगदी सोपी आहे. कढईमध्ये थोडे तूप घालून सगळे सुके मेवे जे आहेत, तीळ आणि जवस मंद आचेवरती छान भाजून घ्या. हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घ्या. आता कढईमध्ये गुळ आणि अगदी थोडंसं तूप घालून गुळ वितळवून घ्या. त्यामध्ये ही मिक्सरमधील पावडर आणि वेलची पूड घालून नीट मिक्स करा आणि गरम असताना गोल लाडू वळून घ्या. तर मंडळी, दिवसभरची एनर्जी आहे आणि त्याचसोबत कसे याच्यामध्ये सर्व जे तुमचे ड्रायफ्रुट्स असणार आहेत, बदाम, काजू, अक्रोड, तीळ, जवस वगैरे, आणखीही तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही ॲड करायचं झाल्यास, जसं की सुकं अंजीर असेल, तर ह्या गोष्टीसुद्धा जर तुम्ही ॲड केल्यात ना, तर हे प्रोटीनवाले लाडू एकदम बेस्ट राहतील तुम्हाला. कधी तुम्ही जर जिमला जात असाल किंवा सकाळी सकाळी तुम्ही फिरायला जात असाल, तर तिथून आल्यानंतर हे लाडू खाल्ले ना भाई, तुम्हाला चहा, बिस्किट, चहा, चपाती असं खाण्याची काहीच गरज पडणार नाही आहे. कारण हे तुम्हाला इतकं प्रोटीन देतील की तुमचा दिवस भाई एकदम एनर्जेटिक होऊन जाईल. तर मंडळी, हे अशाच नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेकनंतर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org.
1: कधी कधी ना जगण्याची छोटी होडी.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतो तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मंडळी, ग्लोईंग स्किन साठी महागड्या क्रीम्स वापरून तुम्ही कंटाळलायत, मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक अगदी अनोखी, सोपी आणि घरगुती अशी ब्युटी टिप, राईस वॉटर आईस फेशियल. हो, तांदळाचं पाणी आणि बर्फ हे कॉम्बिनेशन तुमच्या चेहऱ्यावरती एका मिनिटामध्ये कमालीचा ग्लो आणतं. मी स्वतः हे ट्राय करून पाहिलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते. तर कसं करायचं, तांदळाचं पाणी आणि बर्फ हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे. अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून आईस ट्रेमध्ये ठेवा आणि त्याचे बर्फाचे खडे तयार करा. रोज सकाळी किंवा बाहेरून आल्यावरती हा एक आईस वॉटर आईस क्यूब सुती कापड्यामध्ये गुंडाळून चेहऱ्यावरती हलक्या हातानं मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरचे सूज उतरते, ओपन फोर्स बारीक होतात आणि त्वचेचा रंग एकदम उजळतो. हा छोटासा आणि सोपा उपाय ट्राय करून बघा आणि कसा वाटला ते मला नक्की कळवा. ऐकूयात हे सुंदरसं गाणं आणि भेटूयात एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो आज आहे 22 जुलै म्हणजेच जागतिक मेंदू दिन. जसं आपण आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतो तसंच आपल्या शरीराचा CPU असलेल्या मेंदूची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. बरोबर, रोजच्या धावपळीमध्ये मेंदूला तंदुरुस्त आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी या 3 गोष्टी आहेत ना, तर त्या नक्की तुम्ही करा, ट्राय करा आणि या मी आता तुम्हाला सांगते. तर मेंदूचा व्यायाम, रोज नवीन काहीतरी शिका, शब्दकोडे सोडवा, तुमचे आवडते छंद जोपासा, यामुळे मेंदूच्या पेशी अधिक सक्रिय राहतात. त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे पोषक आहार. आहारामध्ये बदाम, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या आणि भरपूर पाण्याचा समावेश करा. बाहेरचं तेलकट तुपकट पदार्थ खाणं टाळा. त्याचसोबत पुरेशी झोप आणि विश्रांती घेणं गरजेचं आहे. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप मेंदूला रिचार्ज करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, तणाव थोडा कमी करा, सकारात्मक विचारांची साथ घ्या आणि या आपल्या सुपर कॉम्प्युटरची योग्य ती काळजी घ्या. अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, सध्या राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे आणि विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आपल्या विद्यार्थिनी आणि तरुणी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत। आपल्या हक्कासाठी आवाज उठवणं ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे, पण अशा गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आंदोलनामध्ये जाताना या महत्वाच्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। गटात राहा, कधीही एकटे फिरू नका, आपल्या मैत्रिणींसोबत किंवा ओळखीच्या लोकांच्या ग्रुपमध्येच राहा। आयडेंटिटी आणि फोन हायड्रेशन, ओळखपत्र, पूर्ण चार्ज झालेला फोन आणि पॉवर बँक सोबत ठेवा। तसंच पाण्याच्या बाटलीची व्यवस्था स्वतःकडेच ठेवा। त्याचसोबत घरच्यांना आणि जवळच्या व्यक्तीला आपले लाईव्ह लोकेशन शेअर करा आणि सर्वात महत्वाचे जे मोबाईल नंबर्स आहेत ना, तर ते स्पीड डायलर वरती ठेवा। सुरक्षित अंतर आणि संयम हा देखील महत्वाचा आहे। गर्दीमध्ये चेंगराचेंगरी किंवा गोंधळ निर्माण झाल्यास सुरक्षित बाजूला व्हा, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि शांतता बाळगा। आपला आवाज महत्वाचा आहेच मंडळी, पण तुमची सुरक्षा सर्वात आधी महत्वाची आहे। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, आपला आवाज उठवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दिवसभराची धावपळ, घराची आणि कामाची जबाबदारी या सगळ्यामध्ये अनेकदा आपली चडफड होत असते आणि नकळत खूप राग येतो, बरोबर? पण सखींनो, हा सततचा आणि अतिराग तुमच्या आयुष्याचा, तुमच्या आरोग्याचा शत्रू बनू शकतो. जेव्हा आपल्याला अतिराग येतो तेव्हा शरीरामध्ये अचानक काही हार्मोन्स, जे स्ट्रेस वाले हार्मोन्स असतात, ते अचानक वाढतात आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. सततच्या रागामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावरती ताण येतो, त्यामुळे हृदयविकार सारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याचसोबत हार्मोन्सचं असंतुलन, अतिरागामुळे मासिक पाळीच्या समस्या वाढतात आणि मेनोपॉजच्या काळामध्ये अधिक त्रास जाणवतो. त्याचसोबत मायग्रेन आणि थकवा, डोकेदुखी, मायग्रेन आणि प्रचंड थकवा यामुळे जाणवू लागतो. राग येणं स्वाभाविक आहेच, पण तो शरीरावरती हावी होऊ देऊ नका. जेव्हा राग येईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या, थोडं पाणी प्या आणि त्या जागेवरून थोडासा वेळ बाजूला व्हा. स्वतःचं आरोग्य जपलं तरच आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे मंडळी, शांत राहा, निरोगी राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, एका क्षणात खूप आनंद होणं आणि दुसऱ्याच क्षणामध्ये विनाकारण चिडचिड होणं किंवा रडू येणं असं तुमच्या सोबत कधी झाले का? कारण हे माझ्यासोबत तर बाई सतत होत असतं आणि यालाच आपण मूड स्विंग्स म्हणतो. अनेकदा महिला स्वतःलाच दोष देतात की मला इतका राग किंवा उदास का वाटतंय, पण सखी हा तुमच्या स्वभावाचा दोष नसून तुमच्या शरीरातील हार्मोन्सचा खेळ आहे. मासिक पाळीच्या आधी, गर्भावस्थेत किंवा मेनोपॉजच्या काळात अनेक हार्मोन्समध्ये बदल होत असतात आणि हार्मोन्सच्या पातळीमध्ये होणाऱ्या बदलांमुळं हे मूड स्विंग्स होत असतात. आता हे हाताळण्यासाठी अगदी सोपे उपाय जे मी स्वतः ट्राय केलेत हे मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, नक्कीच याचा फायदा होईल तुम्हाला. तर स्वतःला दोष कधीच देऊ नका. हा शरीराचा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे हे स्वीकारा आणि थोडंसं शांत राहा. त्याचसोबत रोज 20 मिनिट मोकळ्या हवेमध्ये चाला. यामुळं शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि हो, चालताना मस्तपैकी तुम्हाला जे आवडतं म्युझिक आहे ना, तर ते म्युझिक तुम्ही मस्तपैकी हेडफोन्स लावून ऐकत राहा. त्यासोबत पुरेशी झोप, 7 ते 8 तासांची झोप आणि संतुलित आहार मूड स्थिर ठेवण्यास मदत करत असतो. मी तर कधी कधी भाई 10 तासांची सुद्धा झोप घेते बरं का. आता या काळामध्ये झोप घेणं गरजेचं आहे कारण डोकं शांत राहतं आपलं. त्यामुळे तुम्ही तुमची झोप पूर्ण करा आणि अर्ध्या झोपेतून उठू नका. तुमची चिडचिड किंवा उदासेलपणा तुमच्या हातामध्ये नाहीये, तर स्वतःची काळजी घेणं हे तुमच्या हातामध्ये नक्की आहे. त्याचसोबत संतुलित आहार आणि मूड स्थिर ठेवण्यासाठी काही चॉकलेट्स वगैरे असतील तर हे सुद्धा तुम्हाला खूप हेल्प करतात. तर मंडळी या गोष्टींचा नक्की अवलंब करा. तुम्हाला यामधून काही फरक वाटला का मला नक्की कळवा. आपल्याच रेडिओ नगरमध्ये पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजकाल महिलांमध्ये किटी पार्ट्यांचा ट्रेंड भलताच वाढलाय. बरोबर, रोजच्या घर आणि ऑफिसच्या धावपळीतून 2 तास स्वतःसाठी काढणं, गप्पा मारणं आणि मन मोकळं करणं नक्कीच छान आहे. पण सखींनो, आजकाल या किटी पार्ट्यांचं स्वरूप थोडं बदलत चालले असं वाटत नाहीये का? निव्वळ आनंद आणि निवांतपणा मिळवण्याऐवजी तिथे कधी कधी महागडे कपडे, दागिने किंवा दिखाव्याची चढाओढ सुरू होते. यामुळे रिलॅक्स होण्याऐवजी नकळत एक मानसिक ताण सुद्धा निर्माण होतोय. किटी पार्टी ही एकमेकींना कमी लेखण्यासाठी नाहीये तर एकमेकींची ताकद बनण्यासाठी असावी. तिथे कपड्यांपेक्षा विचारांची देवाणघेवाण व्हावी. एखादा चांगला सामाजिक उपक्रम, पुस्तक चर्चा किंवा आरोग्यावरती गप्पा मारल्या तर हीच पार्टी अधिक अर्थपूर्ण ठरेल. आनंद जरूर घ्या पण दिखाव्याच्या जाळ्यात न अडकता अस्सल मैत्रीचा स्वाद घ्या. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आंखें

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण भरपूर अशा गोष्टींवरती चर्चा केली, भरपूर अशा गप्पा मारल्यात आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. आणि आज दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, त्यामुळे मंडळी कुठेही जाऊ नका. आपण भेटूयात उद्या सकाळी ठीक 11 वाजता अजून नवनवीन गोष्टींसोबत, अजून इंटरेस्टिंग अशा टॉपिकसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे. तर मंडळी, श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयात स्नेहालय अहिल्यानगर यांच्या वतीने महिला सुरक्षा आणि कायदे या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून मुलींना एकच संदेश देण्यात आला, अन्यायाविरुद्ध कधीही गप्प बसू नका, निर्भयपणे आवाज उठवा आणि स्वतःच्या हक्कासाठी सक्षमपणे उभे राहा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा भोंडे उपस्थित होत्या. यावेळी स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयाविषयी सर्वांना माहिती दिली. स्नेहालय गेले अनेक वर्ष अत्याचारग्रस्त महिला मुली आणि अनाथ बालकांसाठी करत असलेल्या सेवा कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की महिलांनी कोणताही अन्याय सहन करू नये, कायद्याची माहिती करून घ्यावी आणि आत्मविश्वासाने पुढे यावे. अशा प्रत्येक मुलींच्या पाठीशी स्नेहालय ठामपणे उभे आहे. यानंतर उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी स्नेहालयाच्या उडान प्रकल्पामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुलीचे शिक्षण, त्यांचे संरक्षण, त्यांचे हक्क आणि सुरक्षित भविष्य यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या मनातील प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांना आत्मविश्वासाने जीवनात पुढे जाण्यास प्रेरित केलं. आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, विक्रम वाघ, गुरुकुल समूहाचे किरण शिंदे, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम केवळ मार्गदर्शनाचा नव्हता, तर प्रत्येक मुलीच्या मनात मी सक्षम आहे, मी सुरक्षित आहे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते हा आत्मविश्वास जागवणारा ठरला. तर मंडळी, मुलींना शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मविश्वास मिळाला तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल. चला आपणही बालविवाह अत्याचार अन्यायाविरोधात जागरूक राहूया आणि प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना बळ देऊया. अशाच प्रेरणादायी आणि सामाजिकताच्या बातम्यांसह मंडळी इथे आपण ब्रेक तर घेणारच आहोत, परंतु त्यापूर्वी इथे आपण वाढदिवस सेलिब्रेशन स्नेहवार्ता शो मध्ये करत आहोत. तर मंडळी, आज वाढदिवस आहे दक्षिता दला मांडगे यांचा. आज वाढदिवस आहे दक्षिताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया. छोटी सी प्यारी सी नन्ही सी हे सुंदर असं गीत ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आताच आपण ऐकलं आहे उडान प्रकल्पाने श्रीगोंधा येथे मुलींना सक्षम करण्यासाठी कशा प्रकारे कार्यक्रम राबवला, त्याचबरोबर आताही आपण ऐकणार आहोत उडान प्रकल्पातील घडामोडी. तर नगरकर, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफ जाईन यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि मुक्तवाहिनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने निगोज येथील श्री म्युफलेकर विद्यालयात बालविवाह विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी बालविवाहाच्या गंभीर सामाजिक समस्येवर आधारित प्रभावी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्य सादर केलं. विशेष म्हणजे बालविवाहाच्या संकटाचा सामना करून स्नेहालयाच्या मदतीने पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या मुलींनी हे पथनाट्य सादर केलं. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी शिक्षक पालक आणि मान्यवरांच्या मनावर खोल प्रभाव पडला. कार्यक्रमात उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, मुलींच्या शिक्षणाचे महत्व, पालकांची जबाबदारी तसेच स्नेहालयाच्या उडान प्रकल्पामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी स्नेहालयाच्या जनसंपर्क विभागाच्या कार्यकारी अधिकारी संगीता सानप, युवा निर्माण प्रकल्पाचे व्यवस्थापक विकास सुतार, विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा गाडगे, उपप्राचार्य निर्मला सोहळे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून बालविवाह विरोधात समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. नगरकर, बालविवाहाला नकार, शिक्षणाला होकार, प्रत्येक मुलीला सुरक्षित सन्मानाने आणि स्वप्नांना पंख देणारे बालपण मिळाले तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. गरज असते ती फक्त योग्य संधीची, योग्य मार्गदर्शनाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. अशीच एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्था आणि युथ फॉर जॉब. अस्थिव्यंग, मुखबधीर आणि अंध अशा 40-60% दिव्यांग असलेल्या 18-35 वयोगटातील मुला मुलींसाठी 30 दिवसाचे पूर्णपणे मोफत निवासी प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, शिक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण, ग्राहक सेवा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, किरकोळ विक्री क्षेत्राचे प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी आणि रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटच्या 10 दिवसात नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रशिक्षणा दरम्यान 2 वेळचे जेवण आणि 2 वेळचा चहा नाश्ता पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. 10वी किंवा 12वी पास असो, नापास असो किंवा पुढील शिक्षण घेतलेले युवक युवती असोत, सर्व पात्र उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाचे ठिकाण आहे अनाम प्रेम संस्था, निंबळक अहिल्यानगर. मंडळी, अधिक माहितीसाठी संपर्क साधा. संपर्क क्रमांक आहे 91-82-79-81. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 91-82-79-41-19. तर मित्रांनो, आयुष्य बदलण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, पण जेव्हा अशी संधी तुमच्या दारात येते तेव्हा तिचा नक्की लाभ घ्या. आजच नाव नोंदवा, नवीन कौशल्य शिका आणि आत्मविश्वासाने रोजगाराच्या दिशेने पुढे चला. ही माहिती आपल्या परिसरातील गरजू दिव्यांग युवक युवतींपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका प्रयत्नामुळे एखाद्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते. या संधीचा नक्की सर्वांनी लाभ घ्यावा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी भूषण कडू. तुम्ही एकतर रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. नगरकर दुपारी 2 वाजता पण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम. आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट आनंद गांधी आणि उत्कर्ष परदेशी यांच्याशी संवाद साधलेला आहे अर्जे ऋतू यांनी, तो आपण ऐकणार आहे. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत आठवणीतील गाणी हा कार्यक्रम. अनिल कपूर यांची काही प्रसिद्ध गाणी आपण ऐकणार आहोत, सादर करते आहेत अमृता. मंडळी स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेट करत आहोत, त्यानंतर आपण निरोप घेऊया. तर मंडळी आज वाढदिवस आहे पूर्व अमोल शेलार यांचा. पूर्वाताई तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. पूर्वाताई तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत आणि हे गीत आपल्या सर्वांनाच आवडीचं आहे. पापा मेरे पापा हे सुंदर असं गीत ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.

0: बांधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
1: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आम्ही आपल्यासमोर जवळजवळ आमचा जो 35-40 वर्षाचा म्युझिकल स्पॅन आहे त्यामध्ये आम्ही जी वेगवेगळी प्रोजेक्ट्स त्याच्यावर जी काम जे काम केलं त्यातलं एक एक आम्ही आपल्यासमोर उलगडत चाललो आहोत. मागल्या काही एपिसोड्समध्ये मराठी गझलांच्या काही आम्ही झलक तुम्हाला दाखवली, संस्कृत स्तोत्रांबद्दल जे काम केलं त्याबद्दल सांगितलं. आता हा एपिसोड अगदी पूर्णपणे वेगळ्या आपण क्षेत्रामध्ये घेऊन जाऊयात, तो म्हणजे कबीर. कबीराच्या बद्दल सुद्धा आपण जे काय काम केलं त्याबद्दल मागे आपण थोडस काही बोललो होतो की प्रोफेसर केशव प्रथमवीरांनी आपल्याला
3: हिंदीचे
2: अभ्यासक त्यांनी जसं जे तुला सांगितलं तिथून माझ्याकडे आलं, मग मी कंपोज केलं, मग तू गायला लागलीस. आणि आपणच गायला लागलो असं नाही तर बाबा आपला अनिल अवचट आणि आनंद नाळकर्णी पर्यंत ते सगळं कबीराचं आपण लोण पसरवू शकलो.
3: बरोबर.
2: तर आपण या एपिसोडमध्ये श्रोत्यांना तीन कबीराची पदं ऐकूयात.
3: हा,
2: आणि त्या पदांविषयी त्याच्या अर्थाविषयी तुला जे प्रथमवीर सरांनी सांगितलंय किंवा सुनील केशव देवधरांनी सांगितलंय डॉक्टर, त्यांनी पण आपल्याला पुष्कळ मदत केलेली आहे, तर त्या संदर्भात तू थोडस सांग.
3: कसं झालं ना धनंजय की डॉक्टर केशव प्रथमवीरांनी निवडक अशी 10 म्हणजे कबीराचं तत्वज्ञान सांगणारी अशी 10 पदं काढून दिली होती. आणि त्याच्यामुळे काय झालं की कबीराच्या इतर जरी पदं आपल्या वाचनात आली तरी त्याचा त्या पद्धतीने विचार करायची सवय लागली. कारण कबीराची जी फिलॉसॉफी आहे ती तशी म्हटली तर खूप अवघड आणि म्हटली तर ऍक्सेप्ट करायला पण अवघड आणि म्हटली तर
2: आपल्या जीवनाशी निगडीत,
3: आपल्या अगदी रोजच्या आयुष्याशी निगडीत.
2: आता हे पहिलं पदच तुझे सादर
3: आयुष्याशी निगडीत आहेत
2: त्याच्याविषयी सांग.
3: पहिलं आता हे जे मी पद सादर करते ते त्याच्यात कबीर म्हणतात अरे दिल गाफिल. बघा ते हृदयाला गाफिल म्हणतात, आपण गाफिल राहतो. अरे दिल गाफिल गफलत मत कर, एक दिन जम तेरे आवेगा. जम म्हणजे यम, ते हिंदीमध्ये ते जम यचं ज होतं, ते म्हणतात एक दिन जम तेरे आवेगा. म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो त्याच्यानंतर शाश्वत सत्य काय असतं तर मृत्यू.
2: हे शाश्वत सत्य
3: की जे आपण विसरूनच जातो. मृत्यू हा आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी येणार आहे आणि मृत्यू ही दुःखदायी घटना नसून मृत्यू ही एक आनंददायी घटना आहे त्या व्यक्तीसाठी, असं त्या पदामध्ये म्हटलंय. की जसं मृत्यूला किंवा जिथे तो
2: मीता वगैरे म्हटले त्यांनी,
3: मीता म्हणतात आणि म्हणतात की तिथे तो उभा आहे, म्हणजे तुम्ही येता.
2: काय त्या ओळी जरा
3: सांगते ना. पहिल्याच्यात ते म्हणतात की या जगामध्ये माणूस येतो, व्यापार उदीम करतो, पैसा कमावतो, पुढच्या पिढीसाठी साठवून ठेवतो, पण हे सगळं ओझं घेऊन तो जाणार आहे कुठे? पलीकडे तो जो उभा आहे ना मृत्यूचा दूत, त्याला ते मिता म्हणतात. मृत्यू किंवा मृत्यूचा दूत काही आपण म्हणू, तो उभा आहे तो तुम्हाला आलिंगन द्यायला. आणि म्हणतात परली पार मेरा मिता खडिया, उसने नेका ध्यान न धरिया. तू हा विचारच केला नाहीस की भेटायचंय मला त्याला, तिथे जाऊन जायचंय मला, या जगातनं जात आहे. म्हणजे हे ह्या जगाला ते प्रेम नगर म्हणतात. प्रेम म्हणजे मोह पाशात अडकवणार, ह्याच्यात आपण अडकलेलो असतो सतत. पण शाश्वत सत्य ते की आपल्याला त्याच्याकडे जायचंय आणि ती एक आनंददायी घटना आहे. भले ती इतरांसाठी दुःखदायी घटना असू दे पण त्या व्यक्तीसाठी मात्र मृत्यू ही एक आनंददायी घटना आहे.
2: तसंच बघितलं पाहिजे,
3: तसं बघितलं पाहिजे. ते ह्या एक अर्थ मुद्दामून मी सांगते की ते म्हणतात सिर पाहन का बोझा लिता, म्हणजे डोक्यावर पाहन म्हणजे पाषाण, दगडासारखं ओझ डोक्यावर वागवतो आपण आणि आयुष्यभर चालतो, पण शेवटी काय ते सगळं इथेच तर टाकून द्यायचंय आणि जायचंय त्याच्याकडे, सगळी ओझी टाकून जायचंय. सादर करते.

0: कविता, आपण कबीरावर हा एपिसोड करतोय आणि बाबा अनिल अवचट आठवणार नाही असं होणं शक्य नाही.
1: बरोबर.
0: आपण ह्या चॅनेलच्या सुरुवात जेव्हा चॅनेलची सुरुवात केली त्यावेळेला बाबाची काही गीतं काही कविता आपण कंपोज करून टाकल्या आहेत आणि त्या रसिकांनी नक्की ऐकल्या असतील. तर बाबा आपल्या एवढा जवळचा होता आणि तो का होता हे या पुढच्या पदातून आपल्याला निश्चित हे तुला सांगता येईल आणि कशा पद्धतीने आपण आपल्याला त्यांनी बिघडवलं हे तू सांग.
1: तसं जर बघायला गेलं ना तर कबीरांची बाणी जी आहे ती उलटी बाणी आहे. कधी कधी उपहास असणारी पण ती बाणी आहे. ती सदुकडी भाषा आहे, पटकन समजत नाही म्हणून हा थोडासा अर्थ सांगण्याचा प्रपंच. ह्याच्यात कबीर म्हणतात, हम बिगरे तो बिगरे भाई. आता ते कसे बिघडलेत बघा हा, त्याच्यासाठी ते दाखले काय देतात की गंगा के संग सरिता बिगरी, म्हणजे नदी गंगेला मिळाली हे चांगलं की वाईट ते तुम्ही ठरवा. गंगा के संग सरिता बिगरी किंवा कंचन के संग लोहा बिगरा, परिस के संग लोहा बिगरा, वो लोहा कंचन होणे बरा, म्हणजे परिसाचा स्पर्श झाल्यावरती त्या लोखंडाचं सोनं झालं. आता ह्याला बिघडणं म्हणायचं का काय म्हणायचं?
0: आणि बाबांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला हेच सांगितलंय सगळं,
1: हो
0: मैं तो बिगर गया हूं अभी आप देखिए बिगरना है कि नहीं है.
1: तर बाबाच्या नादाला लागून हम भी बिगरे.
0: क्या बात है, बहुत अच्छी.

रसिक हो, यानंतर महात्मा कबीर यांचं एक पद श्रुती सादर करते. हे सूफी अंगाचं पद आहे. त्याच्यात कबीर म्हणतात, आज मेरे प्रीतम घर आहे. आता प्रीतम जर सरळ सरळ अर्थ घेतला तर प्रियकर घरी आला, आणि प्रीतम म्हणजे तो देव. आज मेरे प्रीतम घर आहे, रहस रहस मैं अंगना बुहारू, मोतियन मांग भराय. आज मेरे प्रीतम घर आहे.

मंडळी, हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत। गुड इव्हनिंग। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। मनापासून स्वागत करते मी अनु तुमचं सगळ्या श्रोत्यांचं। मस्त छान पावसाळी वातावरण झालेलं आहे, नाही का? आज आहे 22 जुलै 2026 आणि वार आहे बुधवार। भारतीय हवामान शास्त्र विभागानं सांगितलं होतंच की 22 जुलै आणि त्याचबरोबर पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत आणि रिमझिम बरसात सध्या पावसाची नगर शहरामध्ये सिटीमध्ये सुरू आहे। जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगलाच पाऊस पडतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, हा जो सध्या पाऊस पडतो आहे आत्ता या घडीचा हा पाऊस जो आहे तो शेतकऱ्यांच्या पिकासाठी उत्पादनासाठी फार महत्त्वाचा पाऊस आहे। त्यामुळे जो काही पाऊस पडतो आहे तो शेतकऱ्यांना नक्कीच हवा असणारा पाऊस आहे आणि प्रत्येकाला पाऊस आवडतोच असं नाही, नाही का? म्हणजे पावसाबद्दल आपण बोलत आहोतच, अनेकांना पाऊस प्रचंड आवडतो, पावसामध्ये खूप भिजायला आवडतं, अगदी रोजसुद्धा पावसामध्ये भिजायला कंटाळा अनेक जणांना येत नाही, तर अनेक जणांना पाऊस आवडत नाही। म्हणजे पावसाळ्यामध्ये आपले कपडे ओले होतात किंवा आपले कपडे जे आहेत ते धुतलेले कपडे वाळत नाहीत, असा त्रास जो आहे तो अनेकांना होत असतो आणि सतत ते दमट वातावरण, सतत आलेलं आभाळ हे काहींना नको वाटतं, पण काहींना मात्र हा ऊन पावसाचा खेळ खूप आवडतो। आणि आषाढ सुरू आहे, आषाढ सरी सध्या बरसत आहेत असं म्हणायला हरकत नाही। पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या अनेक दिंडी पालखी सोहळ्यांना या सरी भेटतायत असं मी म्हणेन आणि या सरी भेटतायत आणि त्यासुद्धा कुठेतरी आम्ही सुद्धा तुमच्यासोबत वारीमध्ये आहोत असं सांगतायत की काय माहीत नाही, पण खरंच आल्हाददायक वातावरण सध्या आहे। आषाढ महिन्याच्या या सरी पांडुरंगाच्या भेटीसाठी चालणारे वालकरी आणि त्याचबरोबर येणारी आषाढी एकादशी, या आठवड्यामध्ये आषाढी एकादशी आपण साजरी करणार आहोतच, त्याचबरोबर आपण आजच्या दिवसालाही सुरुवात केलेली आहे। महत्त्वाच्या काही अपडेट्स आहेत माझ्याकडे भरपूर साऱ्या ज्यावर आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

रात्रीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय श्रोते हो महत्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेत आहोत आणि त्याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं जे बातमीपत्र आहे आजचं 22 जुलैचं ते आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ते प्रसारित झालं होतं दुपारी 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किया सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारे विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
3: नीट एग्जामिनेशन के बारे में और रूल 267 के तहत यहाँ पर बहस करना चाहते हैं, उसके लिए अगर फेयर डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए. जब वो राजीनामा नहीं देंगे निष्पक्ष बात चर्चा यहाँ नहीं होगी.
1: काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिलाय. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडी रोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आयएनएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
4: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्यावर सेलिब्रेट करू शकते.
0: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रामसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी, समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत नी सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार, तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
5: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक मराठी बातमीपत्र तुम्ही ऐकलं. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
6: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
7: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचंय का?
6: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
7: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा. गुड इव्हनिंग अर्थात मनापासून स्वागत करते मी सहांजरंग या कार्यक्रमामध्ये. कोल्हापुरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होत आहे. कोल्हापूरकरांसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोल्हापुरामध्ये 35,000 प्रेक्षक क्षमतेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन KDCA आणि क्रीडा विभागानं असा एक MOU तयार केला आहे ज्यामध्ये कोल्हापुरामधल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबद्दल लिहिलं गेलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा करार पार पडला आहे. विकासवाडी करवीर तालुक्यामध्ये येणारं हे गाव, या ठिकाणी 31.90 एकर जागा म्हणजे जवळपास 32 एकर जागा यासाठी हस्तांतरित करण्यात आलेली आहे. BCCI आणि ICCIच्या मानकानुसार हे स्टेडियम उभारलं जात आहे. कोल्हापुरामध्ये हे स्टेडियम होत आहे. आणि कोल्हापूर या शहराबद्दल जर बोलायचं झालं तर कोल्हापूरची जी भूमी आहे ती आखाड्याची भूमी आहे. इथे अनेक वेगवेगळे खेळाडू घडतात, अनेक खेळाडू देशाचं नाव जे आहे ते उंचावतात. त्यामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणं हे नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी, कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अरु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. पुण्यामध्ये रेड अलर्ट पावसासाठी भारतीय हवामान विभागानं दिलाय. फक्त पुण्यामध्येच नाही तर मुंबईसह अजून काही 10 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय शास्त्र हवामान विभागानं दिलाय. राज्यामध्ये एकाच वेळी 2 चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढचे 72 तास महत्वाचे आहेत. पुढचे 72 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगानं वारा सुटण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा जारी करण्यात आलाय. पुण्याच्या घाटमाथा परिसरामध्ये रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आणि प्रशासनानं सतर्क राहायचं आहे. या पावसामध्ये जर तुम्ही कुठे अडकला असाल, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकला असाल, तर राज्याच्या 1077 या टोल फ्री क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या क्रमांकाशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुम्ही जर या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकला असाल तर तात्काळ मदत सुद्धा घेऊ शकता. पुण्याला रेड अलर्ट आहे, मुंबईसह इतर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की आयातीमध्ये आता जेनेरिक मेडिसिन्स, जेनेरिक औषधं जी आहेत ती 1 ऑगस्ट 2028 टॅरिफ फ्री राहणार आहे. आपल्या भारतासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे जागतिक घडामोडींपैकी. 1 ऑगस्ट 2028 ते 31 जुलै 2029 या वर्षभराच्या कालावधीमध्ये 100% टॅरिफ जे आहे ते जेनेरिक मेडिसिन्ससाठी, जेनेरिक औषधांसाठी लागू करण्यात आलं आहे. 1 ऑगस्ट 2029 ते 200% वाढवलं जाईल. आणि अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते औषध निर्मिती कंपन्या ज्या आहेत अमेरिकेतच उत्पादन सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून हे धोरण अवलंबलेलं आहे, किंवा हा या महत्वाच्या निर्णयाचा उद्देश आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी केदार शिंदे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाज लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या महत्वाच्या निर्णयाबाबत बोलूयात. दिल्ली उच्च न्यायालयानं सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून त्यांच्या पसंतीच्या हव्या असणाऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी आता उच्च न्यायालयानं दिल्लीमधल्या परवानगी दिली आहे. वांगचुक यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं पॅनल तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं रुग्णालयाला दिले आहेत. विशेष म्हणजे 28 जूनपासून उपोषणावर असलेले वांगचुक यांना 18 जुलै रोजी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयामध्ये नेलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीनं सुद्धा ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाखल केली होती की त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात यावं, आणि आता दिल्ली उच्च न्यायालयानं यासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे 18 जून 2024 पासून राज्यामध्ये मधुकेंद्र अर्थात मधुमक्षिका पालन योजना राबवण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी युवक युवती आणि संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी TR मुंडे यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधु उद्योगाचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. साहित्य खरेदीसाठी 50% अनुदान आणि उर्वरित 50% लाभार्थी हिस्सा, शासनानं निर्धारित केलेल्या हमी भावानं मध खरेदी, विशेष तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण आणि मधुमक्षिका पालन, मधमाशांचं संवर्धन आणि जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी जे अर्ज करणारे अर्जदार आहेत त्यांचं वय 18 पेक्षा अधिक असावं, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, मधुकेंद्र चालक घटकांसाठी संबंधित व्यक्ती किमान 10वी उत्तीर्ण असणं आणि 25 वर्षांपेक्षा अधिक वयाची अट आहे. संबंधित व्यक्तीच्या नावाच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर किमान 1 एकर स्वतःची शेती असणं किंवा भाडेतत्वावरची शेती असणं आवश्यक आहे. केंद्र चालक संस्थांसाठी संस्था नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोतेहो नमस्कार. राज्यामध्ये पशुधनाचं लाळ खुरकूत FMD या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी येत्या 13 ऑगस्ट 2024 पासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेतली फेरी 9 ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सगळ्या पशुपालकांनी आपल्या पशुधनाचं 100% व्हॅक्सिनेशन लसीकरण पूर्ण करून घेणं आणि सक्रिय सहभाग नोंदवणं आवश्यक आहे, असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलंय. लसीकरण परिणामकारक होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत पशुधनाचे जंत निर्मूलन करण्यात येणार असून औषधांचा पुरवठा संस्थांना करण्यात आला. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत सगळ्या खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन या नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण करून त्याची नोंद NDLM प्रणालीद्वारे केल्यास प्रति पशुधन 5 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. राज्यामध्ये पशुधन रोगांपासून सुरक्षित ठेवणं आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान टाळणं हा या लसीकरणाचा उद्देश असून ही मोहीम राज्यभरामध्ये व्यापक स्वरूपामध्ये राबवण्यात येणार असून यासाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे अथवा 90 63 14 22 29 या व्हॉट्सअप चॅटबॉट सर्वेवर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव। आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा। महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत। संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोक मध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत। प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी शासनानं डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करायला सुरुवात केली आहे। नागरिकांनी वेळेमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्राधान्य दिलं आहे, त्यामुळे महसूल सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन आता कटिबद्ध आहे। महसूल समाधान शिबिर नुकतंच जिल्ह्यामध्ये झालं। लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी कशी होते आणि याचं प्रतिपादन करणारा हा कार्यक्रम होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जतमध्ये शारदाबाई पवार सभागृह, दादा पाटील कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान हे झालं। यावेळी विधान परिषद सदस्य उपस्थित होते। त्याचबरोबर महसूल विभागामध्ये राबवण्यात येणाऱ्या काही डिजिटल सुधारणांमुळे उत्पन्न, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र अशी सगळी कामं सध्या वेगानं होताना दिसतात। तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित नसताना सुद्धा डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून पीक स्थितीची अचूक माहिती, त्याचबरोबर प्रमाणपत्र वाटण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे। महसूल विभागातील जी काही प्रलंबित प्रकरणं आहेत ती निश्चित कालावधीत निकाली काढण्यासाठी झिरो पेंडन्सी हे अभियान राबवण्यात येत आहे। शासन प्रत्येक स्तरावर कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या निर्णयाबाबत काही संक्षिप्त निर्णयाकडे आता आपण वळूयात. नागपूरमध्ये काटोलमध्ये शासकीय आणि उद्यानविद्या महाविद्यालय होणार, हा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला. कॉलेजमध्ये दरवर्षी 120 जागांवर प्रवेश दिला जाणार. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न या महाविद्यालयामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांना या काटोलमधल्या शासकीय उद्यानविद्या महाविद्यालयाचा फायदा होणार आहे. फळं, भाजीपाला, फुलं आणि प्रक्रिया व मूल्यवर्धन क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळू शकते. महाविद्यालयांसाठी 51 नियमित पदांना सुद्धा मान्यता दिली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये काही महत्वाचे निर्णय: महसूल नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग आणि त्याचबरोबर नियोजन विभाग सामान्य प्रशासन विभागासाठीही घेण्यात आले आहेत. याबद्दल बोलूया थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा बोहटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राज्यातील मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकीमध्ये काही निर्णय महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीनं घेण्यात आले. मोजरीमधल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूरमधल्या सुभाष रोडवरच्या जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आला. तर त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF साठी पुण्यामधल्या पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे तालुका मावळमधल्या 3 हेक्टर जमीन देण्यासाठी मान्यता दिली आहे. प्रशिक्षणासह राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना यामुळे करता येणं शक्य होईल. त्याचबरोबर नियोजन विभागासाठीही काही महत्वाच्या निर्णयाबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. मंत्रिमंडळाच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत आपण बोलतो आहोत आणि सामान्य प्रशासन विभाग नियोजन विभागाबद्दल बोलूयात. राज्यातील 177 असे काही प्रकल्प आहेत तालुक्यांमधले की 2026-27 जे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी यातून मिळू शकतो. 2027-28 याचं मूल्यांकन होईल आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियमन 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ झाल्यानं मनुष्यबळामध्ये वाढ करेल असंही सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा. संतवाणी भक्तीचा सोहळा कीर्तन विशेष कार्यक्रम. यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा. ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। आणि मंडळी, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज संपूर्ण देशामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। नीट परीक्षा कथित पेपर लीक असेल, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह असेल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेलं आंदोलन असेल आणि दिल्लीतील जंतर मंतर मध्ये सुरू असलेला संघर्ष, या सर्व घडामोडींमुळे विद्यार्थी पालक आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरती अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आज आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट आनंद गांधी आणि उत्कर्ष परदेशी। आज आपण त्यांच्या सोबत भरपूर अशा चर्चा करणार आहोत, या विषयावरती आपण सखोल अशा गोष्टी जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हा दोघांचं सुद्धा आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप खूप स्वागत।
3: खूप खूप धन्यवाद मॅडम।
2: सर्वप्रथम या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता?
3: सर्वात प्रथम तर जसं तुम्ही सांगितलं, नीट पेपर फुटीचा जो विषय आज आपल्या अख्ख्या भारताला भेडसावतोय तो अत्यंत निंदनीय विषय आहे। कुठंतरी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत चुकीचा एक वर्तवणूक या शासनाकडनं विद्यार्थ्यांसोबत झालेली आहे। नीट पेपर फुटी अत्यंत चुकीची आहे। विद्यार्थ्यांना कुठंतरी या सगळ्या विषयात न्याय नक्कीच मिळाला पाहिजे। आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण बघतो नीट सारखा जो एक महत्त्वाचा विषय आहे, नीट म्हणजे नीटची परीक्षा देऊन पुढं विद्यार्थी भविष्यातले डॉक्टर्स आपण बनवतोय, ह्या भारताची धुरा त्यांच्या खांद्यावर घेऊन या आरोग्य विषयामध्ये लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, त्यांना ते तिथं त्या ठिकाणी मेडिकल हेल्प करणार आहेत। तेव्हा अशा विद्यार्थ्यांचा जर का नीट सारखा पेपर हा लीक होऊ शकतो तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी अहोरात्र मेहनत करून म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे, रात्रातभर विद्यार्थी जागरण करून या नीट विषयातला जो पेपर आहे त्याचा अभ्यास करतायत, बरेच विद्यार्थी आपण असे बघू शकतो जे संघर्षातनं वरती आलेले आहेत, ज्यांच्या घरामधली तशी परिस्थिती खूप विकट आहे, पण अशा विकट परिस्थितींवर मात करून ते नीटचा अभ्यास करून पेपर द्यायला गेले होते। आणि पेपर दिल्यानंतर जेव्हा त्यांना समजतंय की हा पेपर तर ऑलरेडी मॅनेज होता, त्यावेळी त्या विद्यार्थ्याच्या मनावर जे काही झालं असेल किंवा त्या विद्यार्थ्याच्या मनावर जो परिणाम झाला असेल तो भविष्यात त्याला कायम कुठं ना कुठं त्याच्या हृदयाला भेडसावणारा प्रश्न आहे। तर नीट सारखा जो पेपर फुटीचा विषय हा खूप गंभीर आहे, या विषयावर शासनाने कठोरात कठोर पाऊल नक्कीच उचलले पाहिजे।
2: अगदीच आता उत्कर्ष मी तुझ्याकडे येते। तर दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनामध्ये विविध विद्यार्थी संघटना सुद्धा सहभागी होत आहेत, तर अशा वेळी विद्यार्थ्यांचा जो आवाज आहे तो अधिक प्रभावी होण्यासाठी सध्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या कोणते प्रश्न आहेत?
4: सध्याला विद्यार्थ्यांना असेच प्रश्न आहेत की आमचा नीटचा पेपर असेल तर ते जो पेपर फुटला आहे तर त्या पेपर फुटीच्या मागचं जे कारण आहे तर त्यासाठी जे मास्टर माइंड इन्वॉल्व्ह आहेत तर त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि इथं कोणत्याही विद्यार्थी संघटनेला धरून असं किंवा जे CJPE स्टेज असेल, आता आज आपण दिल्लीत जे आंदोलन उभं झालंय ते बघतोय, तर त्या स्टेजवर खरंच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम होतोय का तिथं इतर दुसऱ्या गोष्टी चालल्यात, तर याचं लक्ष सर्व विद्यार्थ्यांचं आहे। तर आपण सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत तर ते फक्त नीटची परीक्षा ही जशी प्रॉपरली झाली पाहिजे, त्याच्यात कोणताही लीक नसेल, असे सगळे जे गोष्टी आहेत तर ते झाले पाहिजे, हे विद्यार्थ्यांची मागणी आहे सध्या।
2: आता याच संपूर्ण प्रकरणावरती तुझे वैयक्तिक थॉट काय, तू तुझ्या दृष्टीने तुझ्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे कसा पाहतोयस?
4: माझ्या दृष्टीने तर नीट सारखा पेपर फुटलाय तर हे तर खूपच वाईट झालेलं आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळाला पाहिजे, त्यासाठी विविध आंदोलनं सर्व विद्यार्थी संघटनांनी उभी केलीच पाहिजे, पण त्यात चुकीचा कोणताही साईन तिथे दिसलं नाही पाहिजे। जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांनाच फक्त टार्गेट केलं पाहिजे, त्यात मग शासनाकडे आपण कठोर कारवाईची मागणी करू शकतो। आपण राजीनामा मागतोय ही पण अत्यंत खरी गोष्ट आहे ती झालंच पाहिजे, त्याच्याने काही ना काही बदल नक्कीच होणार आहे. पण आपण तो आंदोलन फक्त विद्यार्थी हित आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यापर्यंतच पुरत ठेवला पाहिजे. तर इतर कुठलंही वळण त्यांनी घेतलं नाही पाहिजे याची खात्री सर्व विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे की आपण एखाद्या स्टेजला सपोर्ट करतोय पण त्यांचं ऍक्च्युअल मोटिव्ह काय आहे तर हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पाहिजे.
2: नक्कीच. आता उत्कर्ष म्हणाल्याप्रमाणे की जे स्टेज जे आपल्याला दिलेलं आहे किंवा जे मंच आपल्याला दिलेला आहे तो एका योग्य कारणासाठी युज झाला पाहिजे. याबाबतीत तुमचं मत काय की तिथे आता विद्यार्थ्यांव्यतिरिक्त किंवा त्यांच्या प्रश्नांवरती फोकस करण्याव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी होत आहेत?
3: सर्वात प्रथम तर जसं मित्रांनी सांगितलं की सीजेपीचा एक स्टेज तिथं रंगलेला आहे. ह्या सगळ्या विषयामध्ये मागच्या 21 दिवसापासून हंगर स्ट्राईकवर बसलेले सोनम वांगचुक हे जे नाव आहे हे तसं अख्ख्या भारतामध्ये खूप प्रसिद्ध झालं आहे. सोनम वांगचुक यांची जी अगोदरची भूमिका होती, विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी लढतोय, विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी हंगर स्ट्राईक करतोय, आणि या सगळ्या विषयामध्ये जेव्हा मी हंगर स्ट्राईकवर बसलोय तर नीट पेपर फुटी झालेले जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना मी तिथं न्याय मिळवून देणार आहे.
2: बरोबर.
3: पण आपण बघू शकतो ह्यामध्ये प्रभू श्रीरामांना मध्ये आणण्यासारखं काहीच नव्हतं. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम असतील, माता सीता असेल, यांच्याबद्दल आक्षेपार्य तिथं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे जे की महाराष्ट्र अख्खं हिंदुस्थान कधीच खपवून घेणार नाही. दुसरा विषय मॅडम त्यात असा आहे जेव्हा विद्यार्थी त्या ठिकाणी जंतर मंतरवर जाण्यासाठी निघाले होते तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट अशी होती की या सोनम वांगचुक जे आहेत जे तिथं आंदोलनासाठी बसलेले आहेत यांनी आपल्याला नीट पेपर फुटी या विषयाच्या विरोधात तिथं बोलवलेलं आहे. तो विद्यार्थी जे तिथं पोहोचले जंतर मंतरला एक सरळ भूमिका घेऊन पोहोचले की आम्ही तिथं जाऊ आणि ज्यामधनं आमचा जो नीटचा पेपर फुटीचा विषय तो कुठंतरी मार्गी लागेल. पण जेव्हा विद्यार्थी जंतर मंतरला पोहोचले त्यावेळी विद्यार्थ्यांचंही मनोबल कुठंतरी कमी पडलं. जिथं आपण बघितलंय कन्हैया कुमार सारखा एक देशद्रोही माणूस जो तिथं म्हणायचा भारत तेरे तुकडे होंगे. अरे ज्या भूमीवर तुम्ही राहताय त्या भूमीचेच जर का तुम्ही तुकडे व्हायचे स्वप्न बघताय तर तुम्ही कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार आहे असे वक्तव्य करतो. तर हे जे वाक्य ते वापरतात याचा खूप गैरफायदा हा विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. आणि जेव्हा आपण नीट पेपर फुटीसारख्या एका विषयामध्ये आंदोलन करतोय तर आपण हे आंदोलन का करतोय? विद्यार्थ्यांचं कुठंतरी भविष्य उज्ज्वल होण्यासाठी, या भारताचं भविष्य कुठंतरी उज्ज्वल होण्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या विषयांची चर्चा करतो. म्हणजे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा विषय त्यांचा बाजूला राहिला आहे पण हिंदू धार्मिकांची जी आस्था आहे अशा प्रभू श्रीनामांवर जर का ते आक्षेपार्ह वक्तव्य करतील तर हे विद्यार्थी कुठलाच कधीच खपून घेणार नाही. आणि जे विद्यार्थी तिथं खरोखर न्याय मिळवून घेण्यासाठी गेले होते अशा विद्यार्थ्यांचं तिथं जाऊन फक्त नुकसानच झालेलं आहे. जे विद्यार्थी मी काही विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट्स पण असे बघितले न्यूज चॅनल्सवर ज्या विद्यार्थ्यांकडे घरी खायचे प्यायचे त्यांचे हाल आहेत, म्हणजे त्यांच्याकडे सकाळची भाकरी आहे तर त्यांच्याकडे रात्रीची चूल पेटणार आहे का नाही याची गॅरंटी नाहीये. पण असे विद्यार्थी त्यांच्या मित्रांकडनं 250-300 रुपये घेऊन ट्रेनचा प्रवास करून दिल्लीला जंतर मंतरला पोहोचलेत.

0: समाजाच्या देवाला ते तिथं प्रेस करतायत, उनकाही नाम रहेगा, उनकाही नाम रहेगा. अरे कोणाचं नाव? बरं तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की ती लोक तुमच्यासाठी काम करतायत, मागण्यासारखा सरकाराकडनं तुम्हाला मान्य करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी पण एक पर्टिक्युलर लेवल असते. मी जेव्हा संघटनेमध्ये काम करतो तर आमच्या संघटनेमध्ये पण काही ना काहीतरी अलिखित नियम आहेत. आम्ही कुठल्याच कॉलेजमध्ये डायरेक्ट जाऊन आंदोलनाला कधीच बसत नाही. आम्ही तिथं अगोदर पत्रव्यवहार करतो, नंतर आमची चर्चा होते, मग त्या चर्चा झाल्यानंतर आम्ही परत त्यांच्याकडनं पत्राची डिमांड करतो. आणि जर का या सगळ्या विषयांमध्ये कुठंतरी काहीतरी अडचण असेल, काहीतरी लूपहोल असेल, तर आम्ही तिथं जाऊन आंदोलन करतो. पण या लोकांनी त्या गोष्टीचा पूर्ण चुकीचा फायदा घेतलेला आहे. नीट पेपर फुटीसारखा जो सेन्सिटिव्ह विषय आहे, त्या विषयाला तर त्यांनी लाथच मारली आहे. आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ही लोक आज सगळेजण तिथं त्या जंतर मंतरला प्रोटेस्ट करतायत. मग आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करावं, पण जर का तिथं सिक्युरिटी बॅरिकेड्स असतील तर त्या बॅरिकेड्सवर चढून तुम्ही पोलीसवाल्यांना शिव्या देताय. एकदम चुकीचं वर्तव्य आहे. विद्यार्थ्यांवर ज्या गोष्टीचा असर होणार आहे, चुकीचा असर ज्याला आपण म्हणू शकतो, अशा विषयांमध्ये ह्या लोकांनी पार्टिसिपेटच केलं नाही पाहिजे, अशी आमची स्पष्ट, म्हणजे माझं तरी असं स्पष्ट म्हणणं.
1: अनेक विद्यार्थी आपण पाहतो की जे फक्त शिक्षणासाठी सीमित असलेले विद्यार्थी आज राजकारणामध्ये जात आहेत. एक मला प्रश्न हा विचारायचा आहे की सध्याच्या विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला पाहिजे की समाजकारणामध्ये घेतला पाहिजे सहभाग?
0: हा एक तुमचा तसा खूप चांगला प्रश्न आलेला आहे. राजकारणामध्ये विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे का समाजकारणामध्ये विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी अगोदर तर समाजकारण केलं पाहिजे. समाजकारण करून त्यांना नक्की त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांची काय पायरी आहे ते नक्की चांगल्या पद्धतीने ओळखू शकतील. आणि या समाजामध्ये माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आपल्याला एज्युकेटेड नेते येणाऱ्या भविष्यामध्ये खूप जास्त गरजेचे असणार आहेत. काही नेतेमंडळी आपल्याला असे भेटतात ज्यांचं शिक्षण तसं खूप कमी झालेलं आहे, पण आज खूप चांगल्या मंत्री लेवलच्या दर्जावर ते बसलेले आहेत. त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवातनं पण ते खूप चांगले निर्णय या महाराष्ट्रासाठी, भारत देशासाठी घेऊ शकतात. पण आत्ताचे जे जेन झेड, जसं तुम्ही सांगितलं की जे जनरेशन झेड विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थी जेव्हा समाजामध्ये शिक्षण घेत आहेत, तर यांनी समाजकारण केलं पाहिजे का राजकारण केलं पाहिजे? तर समाजकारण तर हे तसं आपण बघितलं तर कुठल्याही संघटनेचं जर का तुम्ही काम करताल तर ते समाजकारणामध्येच मोडलं जाईल. तर विद्यार्थ्यांनी अगोदर तर या समाजासाठी एखाद्या चांगल्या वेल एस्टॅब्लिश्ड, ज्याला आपण संघटना म्हणू शकतो, अशामध्ये जाऊन काम केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना समाजकारण नक्की काय ते समजणार आहे. आणि जेव्हा राजकारणात विद्यार्थी पाय ठेवतो तर मला असं वाटतं की त्यांनी राजकारणाला राजकारणाच्या दृष्टीने नाही बघितलं पाहिजे, तर त्यांनी राजकारणामध्ये समाजकारण शोधून या समाजासाठी कसं चांगलं करता येईल ही एक भूमिका घेतली पाहिजे. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतो की सगळ्या विद्यार्थ्यांचा जो स्क्रीन टाइम आहे तो कुठं ना कुठं दिवसाला 10-12 तासावर पोहोचलेला आहे.
1: बरोबर.
0: मग जेव्हा स्क्रीन टाइम 10-12 तासावर विद्यार्थ्यांचा पोहोचलाय, तर ही खूप इझिली मॅन्युप्युलेटेड होणारी ही आजची जनझेड आहे, जी आपण बघू शकतो. एखादी जर का इंस्टाग्रामवर रील जर का खूप जास्त व्हायरल झाली आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं येतं की मी अशाच रीलवर व्हिडिओ बनवून पोस्ट केली पाहिजे, जेणेकरून मला पण तेवढे लाईक्स भेटतील. आज जर का आपण इंस्टाग्रामचा अल्गोरिदम उघडलाय आणि एखादी जर का रील आपण कोणाला तरी शेअर केली आहे, तर तिथून पुढे 15 रील आपल्याला त्याच विषयाच्या रिलेटेड येत आहे.
1: बरोबर.
0: इंटरनल आपल्या हेल्थ सोबत, आपल्या मेंटल हेल्थ सोबत तिथेही मॅन्युप्युलेशन होतोय. तर अशा सगळ्या विषयांमध्ये जेव्हा विद्यार्थी वाहत चाललाय, तर यांनी कुठंतरी ब्रेक लावला पाहिजे स्वतःच्या मनावर. दुसरी गोष्ट, स्वतःचं माइंड जे आहे ते विद्यार्थ्यांच्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे, जेणेकरून ते समाजामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. आणि समाजात जाऊन चांगलं काम केलेल्या विद्यार्थ्यांनाच आपण असं म्हणू शकतो की ते समाजकारणी आहेत, नक्की राजकारणी आहेत.
1: नक्कीच. आता पुन्हा एकदा मी तुझ्याकडे येते उत्कर्ष. सोशल मीडियावरती या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. आज जे ते त्या विषयाचे व्हिडिओज बनवत आहे, बघत आहे, त्यावरती प्रतिक्रिया देत आहे, तर डिजिटल माध्यमांचा विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावरती आणि जनमतावरती किती प्रभाव पडतोय असं वाटतंय तुला?
2: आता जसं आपण आंदोलन ज्यांनी उभं केलंय, त्याच पेज बघितलं तर काँग्रेस जनता पार्टी मिलियन्समध्ये फॉलोअर्स दिवसाला वाढलेत त्यांचे, तर असं एक ट्रेंडिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांनी चूज केला आणि त्याच्या थ्रू तो विषय पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केलेला आहे. आणि आजकाल आपण बघतो की सर्व विद्यार्थी हे इंस्टाग्रामच बघत असतात दिवसभर, त्यांचा स्क्रीन टाईम वाढतोय. तर कोणताही नरेटिव्ह सेट करण्यासाठी

0: परफेक्ट प्लॅटफॉर्म हा इंस्टाग्राम बनलेला आहे आजच्या दिवसाला. आपण काही दिवसांपूर्वी स्टोरीला एक टेम्पलेट बघितलं असेल, AISF स्टुडंट ऑर्गनायझेशनने टेम्पलेट लावला होता, पण त्याच्यात जे डिमांड्स होते तर त्यात NEP रिजेक्ट करा, म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी विद्यार्थ्यांसाठी इतकी महत्वाची आहे त्याच्यात प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना एवढं भेटतोय, तर अशा NEP रिजेक्ट करा अशी डिमांड होती. त्यानंतर नीट परीक्षाच बॅन करा अशी पण डिमांड त्या स्टोरीच्या टेम्पलेटमध्ये होती. तर त्याच्याने जे चुकीचे विषय आहेत तर हे विद्यार्थ्यांमध्ये एक ट्रेंडच्या माध्यमातून पसरवले जात आहे. याचं सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी सगळ्यांनी लक्षात घेऊन त्याच्यावर नेमकं स्टोरी लावायच्या आधी वाचलं पाहिजे की त्या स्टोरीत काय आहे, त्याची ऑर्गनायझेशन हे नेमकं कशासाठी काम करतं, त्यांचं नेमकं मोटिव्ह काय आहे, तर हे जाणून जर विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयावर सोशल मीडियावर जर पाहिलंय त्याच्यावर सगळं रिसर्च करून जर ते स्टोरी लावत आहेत तर मग आपण ते स्टोरीला व्हॅलिड धरू शकतो किंवा त्यांचं मत आहे तर तो व्हॅलिड धरू शकतो. तर ट्रेंडच्या माध्यमातून तर लाखो विद्यार्थी आज या प्लॅटफॉर्मवर करत आहेत, तर त्यासाठी मग आपण सर्व विद्यार्थ्यांना माझी पण मागणी आहे की एखाद्या विषय जर तुम्ही इंस्टाग्रामला स्वतःचं मत व्यक्त करताय, इंस्टाग्राम असेल कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, त्याची शहानिशा आपण अगोदर केली पाहिजे.
1: नक्कीच. आणि आता आपण पाहतच आहोत की याचे पडसाद आपल्या नगरमध्ये पडत आहेत आणि सर्वत्र पडत आहेत. आता मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी वाड्या पार्कच्या इथे आपलं आंदोलन झालं सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि नीट परीक्षेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचं, तर मग याबाबत आनंद जी तुम्ही काय सांगाल
2: यामध्ये? मॅडम, जे आपण बघितलंय की आपल्या नगरमध्ये या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परवा दिवशी वाड्या पार्कला कॅन्डल मार्च झालाय. आज आपण बघू शकतो की दिल्ली गेटच्या परिसरात असेल, माळीवाड्याच्या परिसरात असेल, या विद्यार्थ्यांच्या सपोर्टिव्हसाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पण परत माझं हेच म्हणणं आहे की या सर्व विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नाहीये की ते फक्त नीट या पेपरफुटीच्या विषयात आंदोलन करत नाहीयेत, तर ती लोक, ती जी मंडळी आहेत तिथं दिल्लीच्या जंतर मंतरला बसलेली, ते नीट पेपरफुटी ह्या विषयाचा गैरफायदा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अशी जागरूकता करतायत की जी जागरूकता विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी त्रासदायक ठरणार आहे. व विद्यार्थी कसा असतो, विद्यार्थ्याच्या मनामध्ये चुकीचे विषय काहीच नसतात, त्यांना फक्त त्यांच्या हितासाठीची जी गोष्ट आहे ती करायची असते. तुम्ही जंतर मंतरला बसा, तुम्ही राजीनामा मागा, तुम्ही केंद्र सरकारला घेऱ्यात घ्या, तुम्ही महाराष्ट्र शासनाला घेऱ्यात घ्या, म्हणजे कसं असतं ना मॅडम, पॉलिटिकल स्टंट करणारी जी लोक असतात ती आपल्याला सगळीकडे बघायला भेटतात. पण या पॉलिटिकल स्टंटच्या मागून जर का फक्त त्यांना त्यांचं नाव करून घ्यायचं आहे तर ती गोष्ट मला कुठंतरी खूप चुकीची वाटते. नीट पेपर फुटी चुकीची आहे, त्यानंतर TET ची पण पेपर फुटले होते. TET पेपर फुटी पण एकदम चुकीची आहे. विद्यार्थी त्यांचा अभ्यास बिभ्यास सगळं बाजूला ठेवून आज तुमच्या सोबत तिथं येऊन बसलेले आहेत. आजचा तुमचा 21वा दिवस त्या मोर्चाचा आंदोलनाचा तिथं चालू आहे. जर का तुम्ही एवढे एवढे दिवस विद्यार्थ्यांचं शिक्षण बाजूला ठेवून त्यांना तिथं जंतर मंतरला बसवून ठेवणार आहेत तर यामध्ये विद्यार्थ्यांचं किती नुकसान आहे. आज विद्यार्थ्याला एकूण एक क्षण, एकूण एक मिनिट विद्यार्थ्याला अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे आणि नीट सारख्या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर त्याहून जास्त महत्वाचा आहे. तुम्ही निघताय, तुम्ही रस्त्यावर चालताय, तुम्ही घोषणाबाजी करताय, तुम्ही सगळं करताय, पण तुम्ही नीट विद्यार्थ्यांचा फायदा कुठंच करून देत नाहीये. पेपर झाल्यानंतर यांनी जंतर मंतरला आंदोलन चालू केलंय.
1: आपण जेव्हा नीटच्या पेपर फुटी तर पाहिलीच, याच बाबत आरक्षणाचा कुठेतरी मुद्दा इथे येतोय का? याचा कुठेतरी भारताच्या भविष्यावरती फरक पडणार आहे का? पुढे काय परिणाम होऊ शकतो तू काय सांगशील?
0: आता आपण जसं बघितलं की आधीच्या काळात जेव्हा आरक्षण हे शब्द लागू केलं गेलं, हे जे कायदे लागू केले गेले, तर त्या काळात त्याची गरज होती की जे बॅकवर्ड क्लासेस आहेत तर त्यांना कुठंतरी समाजात पुढे येऊन द्यायला त्याला एक चान्स, त्यांना सगळ्यांना हे आरक्षणाचं आपण सगळं सिस्टीम उभं राहिलेलं बघतोय. पण आजच्या काळात हे आपण UCC असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर त्यासारख्या कायद्यांनी आपण त्याला समर्थन देऊन आपण मेरिटच्या बेसिसवर हे ऍडमिशन्स असतील, इतर जे काही गोष्टी असतील तर ते मेरिटच्या बेसिसवर दिले पाहिजे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची असेल तर ते गुणवत्ता त्याची जी आहे तर ती ठरवणार की पुढं तो काय करणार आहे, त्याच्यासाठी सीटवर जागा त्याच्या गुणवत्तेवर ठरणार आहे. खरं तर मेरिटच्या बेसिसवरच ते झालं पाहिजे असं आमचं मत आहे.
1: नक्कीच. आणि आता त्यासोबत मला आणखी एक प्रश्न विचारायचा की जसं मी मगाशी आनंदजींना प्रश्न विचारला की आपल्या नगरमध्ये सुद्धा याचे पडसाद पडताना दिसतात, तर नगरमधल्या विद्यार्थ्यांची एक्झॅक्टली क्वेश्चन्स काय आहेत किंवा त्यांची डिमांड काय आहेत?
0: जसं आता बिईंग अ स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातो, शाळांमध्ये जातो, एट स्टँडर्ड मधला पण विद्यार्थी उभं राहून आज प्रश्न विचारतोय की सोनम वांगचुक बरोबर आहे का, म्हणजे नगर सारख्या ठिकाणी पण स्टुडंट तेवढे अवेअर आहेत की त्यांना माहिती आहे की आंदोलन चालले तर ते आपल्यासाठी चालले, तर आपण आपल्या ठिकाणी आपल्या नगर शहरात आपला आवाज उचलला पाहिजे का, असं विचार या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतोय. जे भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचं जो नुकसान होतोय तर त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी नक्कीच आवाज उचलला पाहिजे.
1: ओके, मत आहे. आणि आता त्याचसोबत पेपर लीक सारख्या घटना होत आहेत, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, तर यामध्ये केवळ आरोपींना शिक्षा करून प्रश्न सुटणार आहे का की काही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार?
0: आरोपींना तर नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर आपली जी सिस्टीम आहे, जी एनटीए असेल, त्यांनी स्वतःची जी सगळी प्रोसेस आहे त्याच्यात कुठं लूपहोल्स आहे ते आयडेंटिफाय करून पेपर लीक नेमकं कशामुळे होतोय, पर्टिक्युलर आरोपींमुळे होतोय का आपल्या सिस्टीम मध्ये काय फॉल्ट आहे त्याचं त्यांनी चेक केलं पाहिजे. जे काही एरर असतील तर ते त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे, जेणेकरून पुढं असं नीट सारखा पेपर लीक असेल, इतर कोणताही पेपर लीक असेल तर ते पुढं भविष्यात झालं नाही पाहिजे याची खात्री त्यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी स्वतःला थोडं नॉलेज सोबत अपडेटेड राहिलं पाहिजे की विविध मार्गांनी, जसं सायबर सिक्युरिटीचा विषय असेल तर डिजिटल माध्यमातून पण खूप सारे पेपर लीक होताना आपण बघतोय, तर त्याच्यावर कुठेतरी बंदी कशी लावता येईल किंवा तो लूप होल आपण कसं आयडेंटिफाय केलं पाहिजे ह्याच्यावर विचार केला पाहिजे सगळ्यांनी.
2: आता जसं आपण बघतोय की नीट मध्ये जे विद्यार्थी अपियर होतात ते सगळे कुठेतरी भविष्यामध्ये जाऊन लोकांना वैद्यकीय सेवा देणारे विद्यार्थी असतात.
1: नक्कीच.
2: जसं आपण बघतो की नीट सारख्या जर का विषयाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तर त्याचं कुठंतरी धोरण खूप फिक्स आहे की त्याला या भारतामध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे या समाजातील नागरिकांना त्याला वैद्यकीय सेवा द्यायची आहे. तर सर्वात प्रथम हे जे आपले विद्यार्थी आहेत यांचा तर राजकारणासोबत काही संबंध नाही आहे, आणि तिथं पण हे राजकारणी लोक मध्ये येऊन त्यांचं स्वतःचं नाव करण्याचं बघतायत. जर का आपण एखादी गोष्ट त्यांना सांगितली आणि त्या विषयावर जर का चर्चा झाली आहे तर तू बाबा याच पार्टीचा आहे, तू त्या पार्टीचा आहे, ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका मॅडम आत्ता काही वर्षांखाली आपल्याला सगळ्यांना बघायला भेटती. याच्या अगोदर एवढं कधी ओपन या विषयावर कधी चर्चा होत नव्हती किंवा एवढं याच्या अगोदर आपण ओपनली असे विषय कधी समाजामध्ये घडताना बघितले नव्हते. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना असं सांगितलं जातं की बाबा तू तर असा बोलतोय म्हणजे तू ह्या पार्टीला सपोर्ट करत असेल, आणि तू तर तसा बोलतोय म्हणजे तू त्या पार्टीला सपोर्ट करत असेल, तर अशा विषयांमुळे बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी भूमिका घेणंच बंद केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही कॅम्पसवर विद्यार्थ्यांमध्ये जातो, विशेष करून जेव्हा आपण काही विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये जाऊन चर्चा करतो, आणि जे एकदम स्टुडियस विद्यार्थी असतात ते कधीच आपल्यासोबत अशा विषयांवर फ्रँकली चर्चाच करू नाही शकत, कारण त्यांच्या मनामध्ये एक दहशतच निर्माण अशी या लोकांनी करून ठेवली आहे की तू जर का असा बोलला तर आम्ही तुला समजून घेऊ तू ह्या पार्टीचा कार्यकर्ता आहे, आणि तू जर का तसा बोलला तू त्या पार्टीचा कार्यकर्ता आहे. जेणेकरून काय होतं, एकतर जे स्टुडियस विद्यार्थी असतात ते या विषयापासून त्यांचा हात काढून घेतात, दुसरे जे अंडर प्रिव्हिलेज्ड फॅमिलीमधनं येणारे विद्यार्थी असतात त्यांना पण कुठंतरी या विषयाची भीती लागते की बाबा आपले आई वडील घरी एवढं काबड कष्ट करतायत आणि त्यांनी आपल्याला एवढ्या भरोशाने जर का शिक्षण घेण्यासाठी पाठवलंय तर दोन अन्याय मी सहन करेल, पण मी कधी अशा विषयांवर चर्चा समाजामध्ये करणार नाही, अशी पण एक भूमिका आपल्याला विद्यार्थ्यांची घेताना आपण बघू शकतो. आणि जेव्हा आम्ही संघटनेचं काम करतो, जेव्हा आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसवर जातो, आमचा प्रवास होतो, आणि जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या सोबत येण्याचा एक हट्ट करतो, तर काही विद्यार्थी आम्हाला विचारतात की ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे का. पण जी संघटना पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सोबत आम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतात त्या ऑर्गनायझेशन पहिल्यापासून आमची ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश झालेली आहे, तर आमचा त्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन सोबत काय संबंध आहे. दुसरा विषय, आम्ही फक्त पॉलिटिकल म्हणजे कॅम्प्स लावतोय, कुठं आम्ही पॉलिटिकल लोकांसोबत फिरतोय अशातला काही भाग नाहीये, तर आम्ही फक्त आणि फक्त विद्यार्थी हितासाठी काम करतो. तर आपल्याला विद्यार्थ्यांची जी एक मनस्थिती आहे ती अशी तयार करून घ्यावी लागेल की तुम्ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेण्यासाठी समर्थ आहात, आणि तुम्हाला गरजेचं नाहीये की तुम्ही कुठल्या पार्टीचे कार्यकर्ते म्हणूनच एखादी भूमिका प्रखरपणे मांडू शकता, पण तुम्ही या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे नागरिक घडवण्यासाठी तुम्ही एखादी भूमिका तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्ही घेताय, अशी एक भूमिका आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू डेव्हलप करावी लागेल. आणि दुसरा एक जो विषय तुम्ही सांगितला की विद्यार्थ्यांनी अशी पॉलिटिकल भूमिका घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे, तर मी तुमच्या अगोदर जो तुम्ही एक मला प्रश्न विचारला होता विद्यार्थ्यांनी समाजकारण केलं पाहिजे की राजकारण केलं पाहिजे, त्या विषयासोबत मी तुम्हाला हे जोडून देतो की जेव्हा विद्यार्थी कुठल्याही पक्षाचं काम करतायत तेव्हा ते राजकारण असतं, आणि ते जर का देशासाठी काम करतायत ते समाजकारण असतं. तर माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त देशासाठी काम केलं पाहिजे जेणेकरून त्यांचं समाजकारणही होत राहील, आणि त्यांना मग स्पष्ट करायची गरज नाहीये की मी कुठल्या पक्षाचा आहे, मी कुठल्या पार्टीचा आहे, मी या भारत देशाचा आहे, मी या भारत देशासाठीच काम करणार आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पपेट्स इन माय हँड म्हणतो आपण, की जेव्हा एखादी भाऊली नाचतीये आणि तिला नाचवण्यामागं एक माणूस असतो ज्याच्या हातामध्ये सगळे दोरे बांधलेले असतात, तर हे जे हा जो दोरे कोणाच्या हातामध्ये आहेत याचे लागे संबंध कुठपर्यंत पोहोचलेले आहेत हे पहिले तर आपण निश्चित केलं पाहिजे. विद्यार्थी आपण बघतोय तिथं रोडवर उतरतायत, मोर्चा करतायत, आंदोलनं करतायत, गांभीर्यावर आपण गेलं पाहिजे. जर का विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करताय आणि विद्यार्थ्यांना जर का तुम्ही पुढं ठेवून स्वतःचा जर का पॉलिटिकल फायदा करून घेताय तर या गोष्टीचा तुम्हाला कुठं ना कुठं खूप जास्त भविष्यात त्रास होणार आहे. कारण आजचा जो युवा आहे तो एवढा पण मूर्ख नाहीये की तुम्ही त्याला एवढं येड्यात काढू शकता. विद्यार्थ्यांची फरफड होतीये या सगळ्या विषयामध्ये हे विद्यार्थ्यांना समजणार आहे, आणि आजचा विद्यार्थी तेवढा हुशार नक्की आहे की त्याला लक्षात येणार आहे आपला फायदा कोण करतंय आणि आपला फायदा कोण उचलतंय हे 100% विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार आहे. बिईंग इन टू गव्हर्नमेंट यू कॅन नो इच अँड एव्हरीथिंग व्हॉट इज गोईंग अगेन्स्ट यू.
1: आता मी उत्कर्ष तुझ्याकडे परत एकदा येते की अनेक विद्यार्थ्यांनी डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक विद्यार्थी अशा घटनांना सरसपणे सामोरे जातात की बाबा प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी होत आहे आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये. आणि आपण आजकाल पाहतो की विद्यार्थी खूप लेव्हलला जाऊन म्हणजे खूप लवकर ते डिप्रेशन मध्ये जातात, तर अशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील?
0: जसं या विषयावर आधी पण चर्चा झाली की विद्यार्थ्यांचं जे आत्महत्येचं प्रमाण आहे तर ते खूप वाढत चाललंय. आता एका संघटनेशी निगडीत असून आम्ही जेव्हा प्रवास करतो, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जातो ऍक्टिव्हिझम करण्यासाठी, तर तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप जास्त आम्हाला आढळून येतात. तर यात असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचं डिप्रेशन एखाद्या प्रसंगामुळे झालं असेल किंवा एखादा ट्रॉमा जसं हिट होतो त्याच्यामुळे असेल, जसं पेपर लीकचा विषय आहे, दिवस रात्र अभ्यास करून मी स्कोर करण्याचा प्रयत्न केला पण एखादा विद्यार्थी ज्यांनी पेपर तो विकत घेतलाय पैसे देऊन, तर तो आज पास होतोय आणि मी फेल होतोय, तर याच्यामुळे एक जो विचार आहे तर तो आपल्याला जे सुसाईडचा विचार आहे ते असे विचार येतात विद्यार्थ्यांमध्ये. तर माझं विद्यार्थ्यांना असं म्हणणं आहे की आपण ते विचार सोडून आपण कुठंतरी स्टुडंट ऍक्टिव्हिझम मध्ये जर पार्ट घेतलं, आपल्याला नेमकं समजलं की ऑल ओव्हर द सिस्टीम कशी चालली आहे आणि ते पेपर लीकमुळे जे विद्यार्थी पास होत आहेत तर त्यांचं पुढं भविष्य काय आहे आणि आपलं भविष्य पुढं काय आहे, तर तसं समाजकारण आपण केलं पाहिजे. तर असा माझं आव्हान प्रत्येक विद्यार्थ्याला आहे की डिप्रेशनमध्ये सुसाईड करण्याऐवजी तुम्ही आता पर्याय तर नाही आहे तर दुसरं काहीतरी नवीन ट्राय करा. म्हणजे फेलियर हा कधी नसतो, आपल्याला सक्सेस व्हायला वेळ लागतो सक्सीड व्हायला, पण त्याच्यासाठी आपण वेगवेगळे जे पाथ आहेत तर ते ट्राय केले पाहिजे.
1: नक्कीच. आणि आता त्याच सोबत आनंदजी, तुम्ही आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना, खास करून विद्यार्थ्यांना जे या आंदोलनामध्ये सामील होत आहेत आणि जे माहिती सुद्धा अनेकांना पूर्णतः नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना असेल, लोकांना, रेडिओ नगरच्या श्रोत्यांना आणि खास करून आपल्या नगरकरांना तुम्ही तुमचा संदेश काय द्याल?
2: रेडिओ नगर 90.4 ऐकणारे माझे सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, त्यांचे आई वडील, सगळे नगर शहरातले माझे नागरिक, मी तुम्हा सर्वांना फक्त एकच आव्हान या निमित्ताने करतो की जर का तुम्हाला विद्यार्थ्यांचा हित पाहिजे, जर का तुम्हाला नीट पेपर फुटीसारखा एक गंभीर विषय या भारत देशामधनं बाहेर काढायचा आहे, तर आपण आपली वैयक्तिक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. इतर कोणासोबत कोणाच्या मागामागं जाऊन त्यांच्या नावाचा उदो करण्यापेक्षा जर का आपण आपले वैयक्तिक मत आपल्या इंस्टाग्राम हँडलवर, फेसबुक चॅनल्सवर, व्हॉट्सअप चॅनल्सवर जर का टाकायला सुरू केले तर आपोआप लोक तुमचे विषय ऐकणार आहेत, तुमच्या विषयाला कुठं ना कुठं ते पाठिंबा देणार आहेत. स्वतःचं जे मन करतंय त्या मनानुसार जर का तुम्ही वागायचा प्रयत्न केला तर तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगला स्कोप त्या विषयामध्ये भेटणार आहे. जर का आपण शिक्षण घेऊन चांगले एज्युकेटेड होऊन वेल सेटल्ड जर का झालोय तर ह्या लोकांना आपली गरज पडणार आहे ना की आपल्याला त्या लोकांची गरज पड. तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यासाठी एकंदरीत लक्ष केंद्रित केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी या भारताची सेवा कशी होईल त्यांच्या हातून हे बघितलं पाहिजे. जसं आपण आता 90.4 FM ऐकतोय, जसं आपल्या सगळ्यांना गिरीश कुलकर्णी जी जे आहेत ते सगळे आपल्याला खूप चांगले परिचयातले, 90% नगरमध्ये लोकांना गिरीश दादांचं नावही माहिती आहे. तर त्यांनी जशी स्नेहालयाची संकल्पना सुरू केली, स्नेहांकुर जसं त्यांनी सुरू केलं, तर अशी जर का काही भूमिका आपल्या विद्यार्थ्यांना आपलं काम करत असताना जर का घेता आली तर लोक तुमच्याकडे मान सन्मानाने बघणार आहेत. आज जसं आपण सगळेजण गिरीश दादांकडे एका सन्मानाच्या दृष्टिकोनातनं बघतो, तसं भविष्यात आपल्याकडं समाजातली काही लोक बघतील, तसेच समाजातले काही राजकारणी आपल्याकडे बघतील, काही समाजकारणी आपल्याकडे बघतील. जर का आपण समाजामध्ये राहून या समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतो तर आपण ते नक्की केलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की आपल्याला स्वामी विवेकानंदजींनी सांगितलंय, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतर देणं लागतो. तर देणं जे मिटवायचे ते तुम्ही ह्या निमित्ताने नक्कीच मिटवू शकता. स्वतःचा अभ्यास करत असताना समाजामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या घटनेवर जर का तुम्ही तुमचे वैयक्तिक मत मांडली तर तुम्ही भविष्यामध्ये खूप चांगलं कुठंतरी सक्सीड होताल असं माझं म्हणणं आहे. आणि असं मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनाही आवाहन करतो की आपापल्या विद्यार्थ्यांना, आपापल्या मुलांना, आपापल्या मुलींना तुम्ही अशा कुठल्या चुकीच्या रस्त्यावर जाऊ देऊ नका. आणि जर का ते जात असतील तर त्यांना वेळीच तुम्ही थांबवा आणि त्यांना त्यांचं जे काही मनोबल आहे ते कुठेतरी तुम्ही स्ट्रॉंग करून त्यांना चांगल्या एक गुड पाथ ऑफ लाईफ वर पाठवून द्या.
1: नक्कीच नक्कीच. आनंदजी आणि उत्कर्ष, तुम्ही दोघेही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा विषय आपण श्रोत्यांपुढे मांडलात, खरंच थँक्यू सो मच. अशाच विविध विषयांसोबत भेटूया मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न, लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक वा

केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 11. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र. श्यामची आई, साने गुरुजी. या श्यामची आई पुस्तकामधील रात्र 11 भूतदया. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यांवर उजेड नको, श्याम म्हणाला. बाहेर जरा पाऊसच पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आताच बसली होती. रोज आकाशाच्या खाली प्रार्थना व हे कथा प्रवचन होई. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला. परंतु भिका कसा ऐकतोय? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या अभिर्वाचाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असे, भिका म्हणाला. मी काही नाटक नाही करीत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडे पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावत जात. रामतीर्थाच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत, नामदेव म्हणाला. बरे, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद आहे ना त्यातच मला, असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पाखराचं लहानसं पिल्लू आढळलं. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावून ते पडलं होतं. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते. डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते. खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मानपुढे करी व चिची असे किविलवाणी ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्याव्याचे ठरवलं. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले. आम्ही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो. त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीकाने आणून त्याच्या चुचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चुचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येत होते की नाही ते आमच्या काळजीनेच, आमच्या चुचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असून भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास 3 गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत ना त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट, प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावायचा. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्याजवळ प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही, आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलांचे आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खाव्यास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कन्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे आमच्या आडानी प्रेमाने ते बेजार होत होते. त्यांनी शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार, तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको नको रे मरू. ती केबिलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, आई, हे पिलू बग्ग कसे करते आहे, अगदी मान वर करीत नाही, त्याला काय खावे आज देऊ. आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो, त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका, त्याला वेदना होतात, फारच उंचावरून पडले, गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करायस निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहतच होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले, त्याचे प्राण गेले. त्याचे आईबाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरायचे असे आम्ही ठरवले. आईला जाऊन विचारले, आई, या पिलाला आम्ही कोठे पुरू, चांगलीशी जागा सांग ना. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील, मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल. मी म्हटले, त्या सोन साखळीच्या गोष्टीसारखं होईना. सोन साखळी त्याच्या आईनं मारून पुरले, त्यावर डाळिंबीचे झाड लावले, परंतु सोन साखळी बापाला भेटायला डाळिंबात आली. तसेच हे पिलू येईल हो ना, मग शेवंतीची फुले किती छान दिसतील, फारच वास येईल, नाही का गं आई. आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला, मिलेले फार वेळ ठेवू नये, त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना. मी म्हटले. आईने एक जुनी फाटकी जरीची चोळी होती, त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला बी घेतलं. जेथे फुलझाडे होती तेथे गेलो. शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली, त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला, परंतु त्यावर

0: बाजूला बसलास? आईनं विचारले. आई, मी त्या पाखराचं सुतक धरणार आहे. मी म्हटले. आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरायला. मी म्हटले, आपल्या घरातलं कोणी मेलं म्हणजे आपण धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत, म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता? बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कुणी हे सांगितलं? मी विचारलं. आई म्हणाली, मागे एकदा उटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा, हातपाय धुवून ये. म्हणजे झाले? वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलेत, चांगले केलेत. देवही तुमच्यावर प्रेम करील. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करेल. देवाच्या लेकरास किडमुंगी, पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीनं वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेलं कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरांवर प्रेम केलेत, तसे पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल, तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका, तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असता गहिवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवा पलट करायस कधी नेलं नाही, म्हणून तिला वाईट वाटत होते. तिच्या भावना काही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात. मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करत नाहीत. हे आपण पाहत नाही का? या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 11 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी कलाकार म्हणजेच अनिल कपूर यांच्याबद्दल. अनिल कपूर यांचा बॉलिवूडमधील प्रवास हा अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे. आज जरी ते कोट्यवधीचे संपत्तीचे मालक असतील, तरी पण त्यांचा सुरुवातीचा काळ अत्यंत गरिबीत गेला. त्यांचे वडील सुरेंद्र कपूर हे चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आले होते. त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. त्यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी सुरेंद्र कपूर यांना मदत म्हणून राहण्यासाठी स्वतःचे गॅरेज दिले. अनिल कपूर यांचे सुरुवातीचे बालपण ह्याच गॅरेजमध्ये गेले आणि त्यानंतर परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब चेंबूर येथील एका चाळीत भाड्याने राहू लागले. अनिल कपूर लहानपणापासूनच खूप हुशार होते, पण घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. जेव्हा ते अवघ्या 17-18 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना गंभीर आजारपणाचा सामना करावा लागला. घरावर आलेले मोठे कर्ज आणि वडिलांची बिघडलेली तब्येत यामुळे घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी अनिल कपूर यांच्यावर आली. त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी चित्रपट सृष्टीत पडद्यामागे काम करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांच्या सेटवर स्पॉट बॉय म्हणून काम केले, जिथे ते मोठ्या कलाकारांना चहा देणं, त्यांचं सामान उचलणं आणि त्यांना विमानतळावरून लोकेशनवर सोडणं अशी कामं करायचे. त्यांनी काही चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर आणि डान्सर म्हणूनही काम केले. चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम मिळवणे अनिल कपूर यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. ते दिसायला खूप बारीक होते आणि त्या काळातील इतर अभिनेत्यांसारखी त्यांची भरलेली तब्येतही नव्हती. जेव्हा ते वेगवेगळ्या ऑडिशनसाठी जायचे तेव्हा दिग्दर्शक त्यांना सरळ नकार द्यायचे आणि त्यांचा अपमान करायचे. अनेकांनी त्यांना अभिनय सोडून पडद्यामागचे काम करण्याचा सल्ला दिला, परंतु अनिल कपूर यांनी हार मानली नाही. तर मंडळी, ऐकूया अ लव स्टोरी या चित्रपटातील एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गीत. याचे गायन केले आहे कुमार सानू यांनी. गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार आहे आर डी बर्मन. अभिनय केला आहे अनिल कपूर आणि मनीषा कोईराल यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, अनिल कपूर यांना मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये संधी मिळत नव्हती. हे पाहून त्यांनी दक्षिण भारतातील सिनेमा सृष्टीकडे जाण्याचे ठरवले. शेवटी 1980 मध्ये दिग्दर्शक बापू यांनी त्यांच्यातील टॅलेंट ओळखले आणि वंशवृक्ष या तेलुगू चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून पहिली संधी दिली. हा चित्रपट करण्यासाठी अनिल कपूर यांनी कठोर परिश्रम घेऊन तेलुगू भाषा शिकली. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दिग्दर्शक बापू यांनीच त्यांना 1983 मध्ये वो सात दिन या हिंदी चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. या चित्रपटात त्यांनी प्रेम प्रताप पित्यालावाले नावाच्या एका गरीब आणि संघर्ष करणाऱ्या संगीतकाराची भूमिका केली होती, जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी खूप मिळती जुळती होती. या चित्रपटानंतर त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. 1984 मध्ये आलेल्या मशाल चित्रपटाने अनिल कपूर यांच्या करिअरला एक नवी दिशा दिली. या चित्रपटातील त्यांची राजा नावाची मुलाची भूमिका खूप गाजली. विशेष म्हणजे हा रोल आधी अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांना ऑफर झाला होता, पण त्यांनी नकार दिल्यानंतर तो अनिल कपूर यांना मिळाला आणि त्यांचे नशीब बदलले. या चित्रपटात काम करताना महान अभिनेते दिलीप कुमार यांच्या समोर उभे राहताना अनिल कपूर खूप घाबरले होते, पण दिलीप कुमार यांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर 1985 मध्ये आलेला युद्ध चित्रपटात त्यांनी एका डॅशिंग रिक्षावाल्याची भूमिका साकारली, जिथे त्यांनी पहिल्यांदा झकास हा शब्द वापरला, जो आज 40 वर्षांनंतरही त्यांची ओळख बनला. 1987 मध्ये आलेला मिस्टर इंडिया हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात त्यांनी संपूर्ण वेळ एकाच मळलेला कोट आणि टोपी घातली होती, ज्याची स्टाईल प्रचंड लोकप्रिय झाली. बॉलिवूड गाजवल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. 2008 मध्ये आलेला स्लम डॉग चित्रपटात

गरीब परिस्थितीतून स्वतःच्या कष्टाने, प्रामाणिक संघर्षाने, एका आढळ आत्मविश्वासाने अनिल कपूर आज चित्रपट सृष्टीचे झकास सुपरस्टार बनले आहेत. तर मंडळी, ऐकूया बेटा या चित्रपटातील कोयल सी तेरी बोली हे गीत. ह्याचे गीतकार आहे समीर. याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीतकार आहेत आनंद मिलिंद. ह्यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, अनिल कपूर यांच्या आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा आहे की त्यात केवळ संघर्षच नाही तर चित्रपट सृष्टीला बदलून टाकणारे अनेक धाडसी निर्णय दडलेले आहेत. 80 दशकात हिंदी सिनेमा जेव्हा एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होता तेव्हा अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी शैली बाजारात आणली. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नायक हा सहसा खूप देखणा, क्लीन शेव आणि श्रीमंत दाखवला जायचा. अनिल कपूर यांनी ही परंपरा पूर्णपणे मोडीत काढली होती. त्यांनी वाढलेली दाढी, सामान्य मध्यमवर्गीय चेहरा आणि टपोरी स्टाईल स्वीकारली, ज्याला अनेकांनी नावे ठेवली होती. परंतु तेजाब चित्रपटातील मुन्ना आणि राम लखन चित्रपटातील लखन या भूमिकेंनी हे सिद्ध केले की प्रेक्षक स्क्रीनवर स्वतः सारखा दिसणारा आणि सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा नायक पसंत करतील. अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री बॉलिवूडच्या इतिहासांमधील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. बॉक्स ऑफिसवर या जोडीचे नाव असणे म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर होणार याची गॅरंटी असायची. मिस्टर इंडिया पासून सुरू झालेला हा प्रवास लम्हे, लाडला आणि जुदाई यासारख्या चित्रपटांपर्यंत अवरित चालला. विशेष म्हणजे लम्हे चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो भारतीय प्रेक्षकांसाठी काळाच्या खूप पुढचा होता. तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, मात्र अनिल कपूर यांनी नेहमीच या चित्रपटाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात उत्तम काम मानले आहे. कालांतराने श्रीदेवी यांनी अनिल कपूर यांचे मोठे भाऊ आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. कौटुंबिक नातेसंबंध आणि व्यावसायिक आयुष्य यात अनिल कपूर यांनी कधीही अंतर पडू दिले नाही. तर मंडळी, ऐकूया परिंदा या चित्रपटातील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके हे गीत. याचे गीतकार आहेत खुर्शद हल्लाउरी, गायन केले आहे सुरेश वडगावकर आणि आशा भोसले यांनी. संगीतकार आहेत आर डी बर्मन. यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, अनिल कपूर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला 2001 मध्ये आलेला नायक द रियल हिरो हा चित्रपट. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनणाऱ्या शिवाजीरावची ही आव्हानात्मक भूमिका बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टारनी नाकारली होती, कारण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये काम करणे त्या काळात जोखीम मानली जायची. अनिल कपूर यांनी ही रिस्क घेतली. या चित्रपटातील गाजलेल्या चिखलातील फाईट सीनसाठी त्यांना सलग काही दिवस अंगाला काळी माती आणि तेल लावून तासनतास शूटिंग करावे लागले होते. तेव्हा या चित्रपटाने TRP चे सर्व रेकॉर्ड तोडले. आज पण भारतातील प्रत्येक नागरिकांनी हा चित्रपट TV वर किमान एकदा तरी पाहिलाच असेल, इतकी अढळ लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली आहे. एवढंच नाही तर मंडळी, हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवण्यातही अनिल कपूर यांचे मोठे योगदान आहे. स्लम डॉग मिलियनियर ह्या ऑस्कर विजेत्या चित्रपटात त्यांनी साकारलेली किग्ज मास्टरची भूमिका जगभर गाजली आणि या चित्रपटांच्या यशामुळे त्यांना थेट ऑस्करच्या मंचावर तिरंगा फडकवण्याची आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली. यानंतर त्यांनी हॉलिवूडचा सर्वात मोठे ॲक्शन स्टार टॉम क्रूज यांच्यासोबत मिशन इम्पॉसिबल गोस्ट प्रोटोकॉल या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटात ब्रुजनाथ नावाच्या भारतीय उद्योगपतीची भूमिका साकारली. अमेरिकन TV सिरीज 24 मधील त्यांचे कामाचे इतके कौतुक झाले की त्यांनी थेट या शोचे अधिकृत हक्क भारतात आणले आणि स्वरूपच बदलून टाकले. तर मंडळी, ऐकूया ताल या चित्रपटातील रमता जोगी हे गीत. याचे गीतकार आहे आनंद बक्षी आणि गायन केले आहे सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहे AR रहमान. यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, वयाची 70 गाठत आलेले असतानाही अनिल कपूर यांची काम करण्याची ऊर्जा आणि त्यांची फिटनेस नवीन पिढीतील 20-25 वर्षाच्या कलाकारांनाही लाजवणारी आहे. दररोज पहाटे 6 वाजता उठून सायकलिंग, योगासने आणि वेट ट्रेनिंग करणे हा त्यांचा दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. त्यांच्या आहारात साखरेला अजिबात स्थान नाही. सोशल मीडियावर त्यांच्या या लुकवर हजारो मीम्स बनल्या जातात, ज्याचा ते स्वतः मन मोकळे आनंद घेतात. 2023 मध्ये आलेल्या ॲनिमल या चित्रपटातील त्यांची बलबीर सिंग ही भूमिका असो किंवा 2026 मधील सब इन्स्पेक्टर च्या पार्श्वभूमीवर आलेला त्यांचा सुभेदार हा ॲक्शन ड्रामा चित्रपट असो, अनिल कपूर यांनी प्रत्येक वयात स्वतःला सिद्ध केले आहे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या पहिल्या महिला प्रधान ॲक्शन विश्वातील अल्फा आणि शाहरुख खान सोबतचा आगामी किंग यासारख्या मोठ्या चित्रपटामध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. कोणत्याही वादात न पडता, घराणेशाहीचा गैरफायदा न घेता केवळ भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे अडळ साम्राज्य निर्माण केले आहेत. तर मंडळी, आज आपण अनिल कपूर यांच्या पूर्ण आयुष्याचा प्रवास जाणून घेतला, त्यांच्याबद्दल वेगवेगळी माहिती घेतली आणि आज आपण त्यांच्या आयुष्यातील आदर्श पण घेतला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पण निरोप घेण्याआधी ऐकूया साहेबा या चित्रपटातील यार बिना चैन हे गीत. याचे गीतकार आहेत अंजान हे, गायन केले आहे बप्पी लहरी आणि एस जानकी यांनी, संगीतकार आहे बप्पी लहरी, यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि अमृता सिंग यांनी.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

0: कभी तो हंसाए।
1: नमस्कार, मी नामदेव मुरकुटे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं. दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे किस में है दम, यहाँ ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.